0: नमस्कार, तुम्ही ऐकताय वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू. संस्कृतम वदामः हा कार्यक्रम ऐकण्याची वेळ झाली आहे. उद्देश हाच आहे की संस्कृत शिकण्यासाठी तुम्हाला प्रेरित करणं. तर हा प्रोग्राम आपण ऐकणार आहोत चारुहासिनी भावे यांच्यासोबत. लगेचच सुरुवात करूया, ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू.
1: नमो नमः. वयं शृण्वन्तः स्मः वेणुध्वनिः FM 90.4 KLE कनसु. संस्कृतं वदामः कार्यक्रमे भवतां भवतीनां च हार्दं स्वागतम्. अहमस्मि चारुहासिनी भावे. एपिसोड 58. प्रथमं प्रार्थनां वदामः. ॐ श्री गणेशाय नमः.

आतापर्यंत आपण संस्कृतम वदामह हा कार्यक्रम ऐकत होतो. संस्कृत ही भाषा पूर्वी बोलली जायची, पण अजूनही ती भाषा आपण जपली पाहिजे किंवा त्याची प्राचीन जी संस्कृती आहे ती जपली पाहिजे म्हणून आमचा प्रयत्न होता. कसा वाटला जरूर कळवा. नंबर आहे 9019904904. पुन्हा येणारच आहे तुम्हाला भेटण्यासाठी उद्याच्या कार्यक्रमात, पण तोपर्यंत ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू.

नमस्कार आणि मनीषाकडून शुभ सकाळ सुद्धा. तुम्ही ऐकत आहात वेणुधोनी 90.4 FM KLE कणसू आणि भक्तिमय सकाळ. आज आहे शुक्रवार 3 जुलै 2026 आणि सर्वात आधी आजचा सुविचार सांगते. विचार असे असावेत ज्याने इतरांना प्रेरणा मिळेल आणि आचरण असं असावं ज्याने विचार समृद्ध होतील. आता आजचे दिनविशेष आणि त्यामध्ये जागतिक स्तरावरती काय घडलं ते सांगते. XP-14 हा लघुग्रह पृथ्वीच्या अगदी जवळून गेला दिवस होता आजचा. सुधीर फडके यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर झाला तोही आजच्याच दिवशी. विक्रांत या विमानवाहू युद्धनौकेचे मुंबईच्या समुद्रात सागरी संग्रहालयात रूपांतर करण्यास मान्यता मिळाली. कवी प्रदीप यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला तोही आजच्याच दिवशी. अमेरिकेच्या नौदल सैन्याने इराण एअर फ्लाईट 655 हा विमानावर हल्ला केला, त्यामध्ये सर्व 290 प्रवासी लोकांचं निधन झालं. घटना आजचीच आहे. दुसरे महायुद्ध झालेने मिन्स्क आक्षेपार्ह शहरातून जर्मन सैन्याला पळवण्यात आले तेही आजच्याच दिवशी. भारत कायदे शिक्षणाचा प्रारंभ झाला तोही आजच. महात्मा फुले यांनी दलित मुलांसाठी पहिली शाळा काढली तेही आजच्याच दिवशी. कोहिनूर हिरा ईस्ट इंडिया कंपनीने भारतातून आणलेला हिरा इंग्लंडच्या राणीच्या स्वाधीन केला तोही दिवस होता आजचाच. आता आजचे जन्मदिवस पाहू. प्रितेश ठाकूर भारतीय समाजकारक यांचा जन्म आजचाच. हरभजन सिंग भारतीय क्रिकेटपटू पद्मश्री प्राप्त यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. अमित कुमार भारतीय गायक यांचाही जन्म आजच आहे. सुनीता देशपांडे लेखिका व स्वातंत्र्य सैनिक यांचाही जन्म आजच्याच दिवशी. एस व्ही रंगाराव भारतीय अभिनेते दिग्दर्शक आणि निर्माते यांचाही जन्म आजचाच. दत्तात्रय गणेश गोडसे इतिहासकार नाटककार व कला दिग्दर्शक यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. श्रीपाद गोविंद नेवरेकर मराठी रंगभूमीवरील गायक नट यांचाही जन्म आजचाच आहे. मामा परमानंद पत्रकार प्रार्थना समाजाचे एक संस्थापक यांचाही जन्म आजच्याच दिवशी. हे होते आजचे दिनविशेष आणि आता एक छानसं भक्तिगीत ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कणसू भक्तिमय सकाळ.

वेणुधुनी 90.4 FM KLE कनसू आणि भक्तिमय सकाळ मध्ये मनीषाला तुम्ही ऐकताय. आजचं राशी भविष्य सांगते आणि सुरुवात मेष राशीपासून. आज तुमच्या जीवनात आनंद येईल. तुम्ही तुमच्या प्रतिभेने लोकांना प्रभावित कराल. जर तुम्ही हुशारीने काम केले तर तुम्ही अतिरिक्त पैसे कमवू शकता. वृषभ रास, आज तुम्हाला नशिबाचा पाठिंबा मिळेल. काही लोकांना तुमची उदारता आवडेल. धनप्राप्तीच्या संधी मिळणार आहेत. मिथुन रास, आज तुमचे आवडते काम करण्याचा दिवस असेल. तुमच्या कल्पनांशी इतरांना सहमत करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. कर्क रास, नफा कमावण्यासाठी हा तुमच्यासाठी खास दिवस आहे. तुम्हाला हवी ती नोकरी मिळेल. पैशाच्या व्यवहारात सावधगिरी बाळगा. सिंह रास, दैनंदिन कामात आज यश मिळण्याची शक्यता आहे. इतरांपेक्षा स्वतःवर जास्त लक्ष केंद्रित करा. तुम्हाला अचानक कुठून तरी पैसे मिळू शकतात. कन्या रास, आज तुमच्यावर कामाचे ओझे वाढू शकते. व्यवसायातील प्लॅनिंग संबंधित कामामध्ये तुमची ऊर्जा लावा. या होत्या सहा राशी आणि आणखीन एक छानसं भक्तिगीत ऐकत राहा. 90.4 FM KLE कणसू.

भक्तिमय सकाळमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. केएल गुणधुनी 90.4 एफएम वरती तुम्ही ट्यून इन आहात आणि आता आपण पुढच्या सहा राशी ऐकू ज्यामध्ये तुळरास. आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला असणार आहे. प्रतिष्ठित लोकांशी तुमची जवळीक वाढेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला चांगल्या संधी मिळतील. वृश्चिक रास, आज काहीतरी गोड खाऊन घराबाहेर पडा. तुमचे यश इतरांपेक्षा जास्त असेल. पैशाशी संबंधित मोठे निर्णय घ्यावे लागतील. धनुरास, तुम्हाला आज तुमच्या जोडीदाराकडून खूप पाठिंबा मिळेल असे दिसते. संध्याकाळी तुम्हाला सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल. मकर रास, आज एखाद्या पाहुण्याचे आगमन होऊ शकते ज्यामध्ये तुम्हाला काही पैसे देखील खर्च करावे लागणार आहेत. कुंभ रास, एखाद्या मित्रामुळे तुम्हाला तोटा होऊ शकतो. यामध्ये तुम्हाला काही पैसे देखील खर्च करावे लागतील. शेवटची मीन रास, विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळवण्यासाठी अधिक मेहनत करावी लागेल. तुमच्या प्रेम जीवनात नवीन ऊर्जा येईल. हे होतं 12 राशींचं भविष्य. तुम्ही एकत्र गुणधुनी 90.4 FM KLE कनसु भक्तिमय सकाळ.

0: ಬೆಳಗಾವಿಯ ಕೆಎಲ್ಇ ಆಯುರ್ವೇದ ಆಸ್ಪತ್ರೆಯು ಆರೋಗ್ಯ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಉತ್ಕೃಷ್ಟ ಸೇವೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸುತ್ತಿದೆ.
1: ರೋಗಿಗಳಿಗೆ ಉತ್ತಮ ಸೇವೆ ಕಲ್ಪಿಸಿಕೊಡಲು ಅವಶ್ಯವಾದ ನುರಿತ ತಜ್ಞರಿಂದ ತಪಾಸಣೆ, ಹೊರ ಹಾಗೂ ಒಳರೋಗಿ ವಿಭಾಗ ಅನುಭವಿ ಆಯುರ್ವೇದ ವೈದ್ಯರಿಂದ ಹೊಂದಿದೆ.
0: ಕೆಎಲ್ಇ ಆಯುರ್ವೇದ ಆಸ್ಪತ್ರೆಯ ಮುಖ್ಯ ಧ್ಯೇಯ ರೋಗ ನಿವಾರಣೆ, ಆರೋಗ್ಯ ನಿರ್ವಹಣೆ.
1: ನಿಮ್ಮ ಆರೋಗ್ಯ ಸಮಸ್ಯೆಗಳಿಗೆ ಆಯುರ್ವೇದ ಚಿಕಿತ್ಸೆಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ
0: ಕೆಎಲ್ಇ ಆಯುರ್ವೇದ ಆಸ್ಪತ್ರೆ, ಶಹಾಪುರ, ಬೆಳಗಾವಿ. ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 0831-24-86-286.
2: केली फार्मसी कॉलेज बेळगाव शैक्षणिक वर्ष 2026 आणि 27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. एअरपोर्ट रोड बसवणकुडची बेळगाव येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज नव्या कॅम्पस मध्ये महाविद्यालय स्थलांतरित झाले आहे. उपलब्ध अभ्यासक्रम असा आहे बी फार्म, फार्म डी, एम फार्म, पीएचडी. फार्मसी क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्यासाठी सुवर्ण संधी. महाविद्यालयाची प्रमुख वैशिष्ट्ये 100+ अधिक वर्षाची शैक्षणिक परंपरा आणि अनुभव, जगभरातील 3000+ अधिक माजी विद्यार्थ्यांचे भक्कम नेटवर्क. बेळगाव विमानतळ रस्त्यावरील सुसज्ज आणि अत्याधुनिक नवा कॅम्पस, परिणामाधारित शिक्षण पद्धती, प्रगत डिजिटल लर्निंग इकोसिस्टम, जागतिक दर्जाचे ग्रंथालय आणि माहिती केंद्र, आधुनिक प्रयोगशाळा व प्रात्यक्षिक प्रशिक्षण सुविधा, आधुनिक वसतिगृहे आणि क्रीडा सुविधा सुद्धा. नॅक A+ ग्रेड आणि NIRF क्रमवारी प्राप्त प्रतिष्ठित संस्थेत गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि उत्तम रोजगार संधींना प्राधान्य. अधिक माहितीसाठी संपर्क करा 0831-2471-399 आणि 9740-63-9702. वेबसाइट आहे www.kleifarm.edu.
3: One Life, Ambika Infra Build & Core Developers, the new landmark of Belagavi. Are you ready to witness a new landmark in luxury? Introducing the city's largest and most ambitious gated community, Ambika One Life, One Care. This isn't just another residential project. It represents a monumental shift in how our city lives. We are offering a sprawling paradise meticulously designed for those who refuse to settle for anything but the absolute best in modern living. This grand vision is brought to life through a prestigious joint venture between Core Developers and Ambika Group. By combining decades of industry expertise and a shared passion for excellence, this partnership ensures that every square foot of your home is built with uncompromising quality. Our commitment to total transparency and the highest standards of modern engineering provides you with a home that is as sturdy as it is beautiful. Located at the elite 9th cross, Bhagyanagar, this massive development features 200 luxury flats, creating a vibrant city within a city. Residents will enjoy ultimate peace of mind within a secure, gated environment surrounded by world-class amenities and a community of like-minded families. At this scale, the luxury is larger, the gardens are greener, and the lifestyle is truly unmatched in the region. The future of Belagavi is here, and your place in it is waiting. Don't miss the opportunity to own a home in the city's most talked about address, where care meets comfort. Call us today at 7760477279 or visit our site office at Ambika Platinum to book your dream flat. Ambika One Life, One Care. It is the biggest lifestyle statement in town.

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुध्वनी 90.4 एफ एम KLE कनसू. स्वस्त मन निरोगी शरीर या सिरीज प्रोग्राम मध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. या प्रोग्राम मध्ये आपण डॉक्टर अमा मराठे यांना ऐकणार आहोत, ज्या एक मनोविकास आणि मानसोपचार तज्ञ आहेत. लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करते. ऐकत राहा वेणुध्वनी 90.4 एफ एम KLE कनसू.
1: नमस्कार, मी डॉक्टर अमा मराठे, मनोविकास आणि मनोविकार तज्ञ, मानसोपचार तज्ञ. स्वभावाला औषध आहे या संवाद मालेत आज आपण परीक्षा आणि अभ्यास या बाबतीत पुष्पौषधी कशा उपयुक्त ठरतात याची माहिती घेऊ. पिंडे पिंडे मतीर भिन्ना, प्रत्येकाचा स्वभाव वेगळा, अनुभव वेगळे, आणि त्यानुसार जीवनातील समस्या व परिस्थिती ती व्यक्ती पिंडे पिंडे मतीर भिन्ना. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा आणि अनुभवही वेगळे, त्यानुसार जीवनातील समस्या व परिस्थिती ती व्यक्ती वागते. आपण विशिष्ट व्यक्तीची स्वभाव वैशिष्ट्ये जाणू शकतो ती केवळ या वागण्या बोलण्यावरून. म्हणजेच एखाद्या व्यक्तीचे विचार, भावना, वर्तन यानुसार त्या व्यक्तीला कोणत्या पुष्पौषधीची गरज आहे हे तज्ज्ञांना अवश्य ओळखता येतं. उदाहरणादाखल परीक्षा ही समस्या घेऊया. अभ्यास आणि परीक्षा या संदर्भात विशिष्ट पुष्पौषधीची गरज असलेला विद्यार्थी कसा वागेल ते पहा. या प्रकारच्या मनस्थितीमुळे निर्माण होणारी मानसिक आणि शारीरिक दोन्ही प्रकारची लक्षणं किंवा आजार त्या विशिष्ट पुष्पौषधींमुळे बरे होऊ शकतात. व्यक्ती तितक्या प्रकृती पाहूया. अग्रिमनी टाईपच्या विद्यार्थ्याच्या मनावर अभ्यास आणि परीक्षा यांचं खूप दडपण असलं तरी तो ते दिसू देणार नाही. आनंदी आणि हसऱ्या चेहऱ्याचा अमोल 12वीत आहे. घरात त्याचे वडील आणि काका यांच्यात इस्टेटीवरून वितुष्ट आल्यामुळं भांडणतंटा सुरू असतो. अमोलला मधून मधून दमा लागतो. वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवण्यासाठी तो झटून अभ्यास करतोय, पण तरीही आपली अभ्यासाची पद्धत, क्लासेस याबद्दल चिंता, साशंकता त्याच्या मनात आहे. खरं तर याविषयी त्याला मदत हवी आहे, पण वडील त्याची विचारपूस करण्याच्या मनस्थितीत नसतात. सकाळी लवकर उठून तो क्लासला जातो. रात्री दम्याचा त्रास झाला असला तरीही आईनं कधी विचारलं तर अमोल अभ्यास छान चाललाय, तू काही काळजी नको करूस असंच सांगतो. त्याची कधीच कशाबद्दल तक्रार नसते, पण अमोलला दम्याचा अटॅक येण्याचं प्रमाण हल्ली खूप वाढलंय, कारण अमोल अग्रिमनी टाईपचा आहे. अशा व्यक्ती आपल्या चिंता, काळजा, वेदना यांचं प्रदर्शन कधीच करीत नाही. हे सर्व सहन करतात, त्यातूनही मार्ग काढतात, परंतु या सर्वातून एकलेपणानं जाण्याचा त्यांच्या मनावर, शरीरावर परिणाम होतोच. अस्वस्थ मनामुळे झोप लागत नाही, पण यातील काहीच ते बाहेर दिसू देत नाहीत. चेहऱ्यावर सतत असा आनंदी चेहऱ्याचा मुखवटा की त्यांचा त्यांना हेवा वाटावा. अग्रिमनी दिल्यास अमोलचा दमा कमी होईलच, पण आवश्यक तेव्हा समस्येबाबत तो इतरांची मदत घेऊ लागेल आणि स्वस्थ शांत झाल्यामुळं परीक्षेत यशस्वीही होईल. अमोलच्या अगदी विरुद्ध राहुल, तोही 12वीतच आहे, पण सारखा आईवर, लहान बहिणीवर चिडत खेकसत असतो. त्याच्या आवडीची भाजी नाही म्हणून, नोकरानं सकाळी स्कूटर काढून ठेवली नाही म्हणून, किंवा लहान बहिणीनं टीव्हीचा आवाज वाढवला म्हणून कोणतंही कारण द्याला पुरतं. शिक्षकांच्या शिकवण्यावरही तो नाराज. क्लासवाले इतकी फी घेतात आणि तरीही चांगलं शिकवत नाहीत असं तो जवळजवळ रोजच आईला सांगतो. प्रवेश परीक्षा ही त्याला एक कटकट वाटते. सतत चिडचिड करणाऱ्या राहुलचं वारंवार डोकं दुखतं. राहुल बीच टाईपचा आहे. बीच दिलं की तो शांत होईल आणि अभ्यासही एकाग्रतेनं करू शकेल. कटकटी स्वभावही निवळेल. सेंचुरी टाईपचा अजय वडिलांचं सगळंच ऐकतो. ते म्हणतील त्या कोर्सला तो जाणार आहे. 6 मई परीक्षेच्या दिवशी सकाळी वडील म्हणाले म्हणून तो आत्याला पोहोचवायला स्टेशनवर गेला होता. हुशार असला तरी त्याचं स्वतःच असं काही ध्येय नाही. मोठ्या भावानं सांगितलं त्या क्लासला तो जातो. तो सांगतो तसा अभ्यास करतो. अजयचं वारंवार पोट दुखतं. आई घेऊन गेली तरच तो डॉक्टरकडे जातो. परीक्षा जवळ येते तस तसा त्याचा पोटदुखीचा त्रास वाढतोय. अजय आपलं आत्मतेज, व्यक्तिमत्वच हरवून बसलाय. अजयला सेंचुरी दिलं की पोटदुखी तर कमी होईलच, पण अजयचं स्वत्व जागृत होईल. सिराटो टाईपचा विद्यार्थी हुशार असतो, विचारी असतो, पण त्याचा स्वतःच्या कर्तृत्वावर, निर्णय शक्तीवर विश्वास नसतो. सारासार विचार करून तो निर्णय घेईल, पण कुणीतरी सांगितलं म्हणून त्या निर्णयाविरुद्ध अगदी मूर्खासारखा वागेल आणि नंतर चुकीच्या निर्णयाचे काही वाईट परिणाम झाले की म्हणेल मी असं असं करायला पाहिजे हे खरं म्हणजे मला माहीत होतं. कधी एखाद्या गोष्टीबद्दल अनेकांना त्यांचं मत उपदेश विचारत राहील कारण स्वतःच्या निर्णयाबद्दल तो योग्यच आहे अशी खात्री नाही. उदाहरणार्थ केमिस्ट्रीसाठी कोणता क्लास पुस्तक चांगलं, मी कोणत्या कोर्सला प्रवेश घ्यावा इत्यादी. चिन्मयनं विक्रांतसारखं अभ्यासाचं टाइम टेबल केलं, रोज एक तास प्रत्येक विषयाचा अभ्यास करायचा. पण नंतर शौनक म्हणाला म्हणतो रोज प्रत्येक विषयाचा एक एक टॉपिक करायला लागला. स्वानंद आता प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव करतो आहे हे समजल्यावर चिन्मयला तसं करावंसं वाटू लागलं. चिन्मयला सिरॅटोची गरज आहे ते दिलं की त्याच्या मनातील हा गोंधळ संपेल आणि त्याला त्याच्या अभ्यासातील सूर कवसेल. त्याचा आत्मविश्वास वाढेल, एवढंच नव्हे तर त्याला नेहमी होणारा मायग्रेनचा त्रासही कमी होईल. विशाखा हुशार आहे, अभ्यासही खूप करते, पण तरीही परीक्षा म्हटली की तिच्या पोटात गोळा येतो. साधी टेस्ट असली तरी बाईसाहेबांना लूज मोशन सुरू, हातांना घाम सुटतो, हात थरथरतात. विशाखाला हवंय मिमिलस. इंद्रायणीला एक एक टॉपिक तीन तीनदा शिकवला तरी समजत नाही, ती अनेक ट्युशन क्लासेसना जाते पण तरीही त्याच त्या चुका पुन्हा पुन्हा करीत राहते. सायनोसायटिसचा त्रास आहे. इंद्रायणीला चेस्टनट बड या पुष्पौषधीची गरज आहे. अभिजितचा मनावर ताबा नाही, तो 12वीला आहे, 3 महिन्यांवर परीक्षा, पण गेले काही दिवस क्रिकेटमय झालाय. आवडता चित्रपट टीव्हीवर लागला असेल तर त्याला राहवत नाही, तो अभ्यास सोडून टीव्ही समोर. पण याच अभिजितनं हेही मला सांगितलं, त्याला इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशनला प्रवेश घ्यायचा आहे. अभ्यास झाला नाही की तो स्वतःवरच चिडतो, निराश होतो आणि प्रवेश नाही मिळाला तर या नुसत्या कल्पनेनं देखील त्याला घरातून पळून जावंसं वाटतं. एवढंच नव्हे तर आत्महत्येचे विचार देखील मनात येतात, हे देखील मनावर ताबा नसल्यामुळे. चेरी प्लम दिल्यानंतर आता अभिजित अभ्यासात स्थिरावला आहे. चॅम्पियन अगदी जेन्शियन टाईपची मिताली अगदी साध्या साध्या गोष्टींनी उदास होते. अगदी छोटीशी अडचण अपयश आलं तरी आकाश कोसळण्यासारखा चेहरा होतो तिचा. ती 12वी सायन्सला आहे. साधी सर्दी झाली तरी चेहऱ्यावर भाव टीबी झाल्यासारखे. पेन मधील शाई संपली आणि पुन्हा भरावी लागली, पेन्सिल खाली पडली आणि टोक तुटलं, हवं ते पुस्तक मिळालं नाही तरी ती उदास होते. तिला मेडिकल कॉलेजला प्रवेश हवाय. बायोलॉजी 3 मही 6 मही परीक्षेत 2 वेळा 90% गुण मिळाले, पण 9 मही परीक्षेत थोडे कमी मिळाल्यावर मिताली एवढी उदास झाली की बायोलॉजी हा विषयच मला जमणार नाही असं तिला वाटू लागलं. अभ्यासात एकाग्रता होईना, तिला भूक लागेना, डोकं दुखायचं. मितालीला जेन्शन दिलं आणि ती पुन्हा जोमानं अभ्यास करू लागली. हो, पण हे परीक्षेपर्यंत देतच राहायला हवं कारण गाडी रुळावरून केव्हा घसरेल काय सांगावं. कारण जेन्शियन ही तिची टाईप रेमेडी आहे किंवा व्यक्तिमत्व वैशिष्ट्यांचं औषध आहे. विनीताला इंजिनिअरिंगला प्रवेश हवाय. विनीतानं कमी मार्क मिळाले म्हणून मार्क्स रिजेक्ट केले. आता तिला पुन्हा ऑक्टोबर मध्ये परीक्षेला बसायचे, पण ती इतकी निराश झाली आहे की आता पुन्हा अभ्यास करणं, मार्क्स मिळवणं वगैरे आपल्याला जमणारच नाही, त्यापेक्षा 10वीच्या मार्कांवर पॉलिटेक्निकला प्रवेश घेऊया असं ती म्हणते. तिला लायकेट ब्लेनस हा त्वचा रोगही झालाय, तो जुनाट ताणामुळे होतो. अशी आत्यंतिक निराशा हे लक्षण गॉर्सचं. गॉर्स दिलं की विनीताच्या मनात प्रकाश निर्माण होईल. अक्षता सतत स्वतःबद्दल स्वतःच्या छोट्या मोठ्या तक्रारी, अडचणी, अभ्यास याबद्दल बडबडत असते. अभ्यास कमी आणि बडबड जास्त असं तिची आईच म्हणते. अक्षता म्हणते मला टेन्शन येतं आणि मग असं कुणाशी तरी बोलून मन मोकळं करावंसं वाटतं. ती फार वेळ अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकत नाही, यामुळे अभ्यास होत नाही. अभ्यास नीट झाला नाही म्हणून मग पुन्हा टेन्शन. अक्षता हेदर टाईपची आहे. सायली नेहमी मत्सरानं हिरवी पिवळी झालेली. तिला हॉली दिलं तरच तिला होणारा ऍसिडिटी आणि गॅसचा त्रास कमी होईल. मनाली खूप हुशार आहे, नेहमी पहिला दुसरा नंबर येतो, 90% गुण. पण तरी एखाद्या अवघड विषयाचा अभ्यास करताना, परीक्षेला जाताना तिला प्रचंड भीती वाटते. कधी कधी तर 2-3 वेळा संडासला, अनेक वेळा लघवीलाही जाऊन येते. घाबरून थरथरत असते, तिला रडू फुटत असतं. आई कसं गो होणार माझं म्हणून आईला विचारते. पण हे सगळं हॉलवर जाऊन उत्तर पत्रिका लिहायला सुरू करेपर्यंतच. ती उत्तर पत्रिका लिहायला लागली की हळूहळू तिचा आत्मविश्वास वाढायला लागतो आणि पेपर संपल्यानंतर तिचा चेहरा फुललेला असतो. एखादं काम परीक्षा सुरू होण्यापूर्वी करण्यापूर्वी आत्मविश्वास नसतो, थकवा, अशक्तपणा, अस्वस्थता, बेचैनी जाणवते. मात्र या व्यक्ती सक्षम असतात, त्यामुळे ते काम सुरू केल्यावर मात्र त्या ते काम व्यवस्थित पार पाडू शकतात. हे हॉर्नबीमचं लक्षण आहे. मनालीला हॉर्नबीम दिलं की ती स्वस्थ चित्त होईल. अस्वस्थतेमुळं अभ्यासावर लक्ष केंद्रित न होणं, वेळ फुकट जाणं, झोप न लागणं, वारंवार पोट बिघडणं, हे सगळं टळेल. एकंदरीत अभ्यास परीक्षा सुखनैव पार पडेल आणि ती यशस्वीही होईल. दैवदत्त गुणांचा यशस्वीरित्या उपयोग करून घेण्यासाठी आत्मविश्वासाची गरज असते आणि तो नसेल तर गुणी हुशार विद्यार्थी सुद्धा यशस्वी होऊ शकत नाही. लार्ज टाईपच्या व्यक्तींना स्वतःबद्दल खात्री असते, ती विशिष्ट गोष्ट मला मुळीच जमणार नाही याची, अपयश येणारच म्हणून ते प्रयत्नही करत नाहीत किंवा करावयास धजावत देखील नाहीत. यशस्वी लोकांबद्दल त्यांना मत्सर न वाटता कौतुकच वाटतं आणि स्वतःबद्दल मात्र निराशा, उदासीनता आणि आत्मविश्वासाचा अभाव. अमित वय 20 वर्ष, त्याचा भाऊ खूप हुशार, सध्या परदेशात होता. अमित हुशार पण भावाच्या तुलनेनं मात्र कमी. तुलना करताना आई वडील नेहमीच त्याला कमी ठरवत. त्यांच्या मते असं बोलल्यामुळं तो सुधारणार होता. नेहमी ते त्याला म्हणत, तू असाच मागे पडणार आयुष्यात, दादाकडे बघ. आणि त्याचा परिणाम उलटाच झाला. अमित आपला आत्मविश्वासच गमावून बसला. आपण आयुष्यात काहीच करू शकत नाही असं नकळत त्याच्या मनावर बिंबवलं गेलं. कॉलेजमध्ये तो खेळात अगर कोणत्या स्पर्धेत भाग घेत नसे, चार लोकात मिसळतही नसे, बॅचफ्लॉवर रेमेडीज बद्दल ऐकून तो माझ्याकडे आला आणि त्यानं आपल्या तक्रारी सांगितल्या. त्याचं हे बीकॉमचं शेवटचं वर्ष होतं, मात्र आपण पास होऊ असं त्याला वाटत नव्हतं. कमीत कमी पास तरी होईन असं काही करता येईल का असं त्यानं मला विचारलं. औषधामुळे काही त्याची बुद्धिमत्ता बदलणार नव्हती, पण अत्यावश्यक असलेला आत्मविश्वास मिळून तो योग्य प्रकारे अभ्यास करू शकणार होता. लार्ज मुळेच त्याच्यात हा आत्मविश्वास निर्माण होऊन तो जीवनातही यशस्वी होणार होता. स्क्लेरॅन्थसच्या व्यक्ती नेहमी द्विधा मनस्थितीत असतात. मनाची खूप चलबिचल होत असते, कोणत्याही एकाच गोष्टीवर ते लक्ष केंद्रित करू शकत नाहीत. शिवाय कधी आनंदी तर कधी अगदी उदास, मनस्थितीची दोन टोकं. अनघा सांगत होती, डॉक्टर टेस्ट मध्ये मना सारखे मार्क्स मिळाले की मी अगदी हवेत तरंगू लागते. स्क्लेरॅन्थस मनस्थितीचा विद्यार्थी कसा वागतो ते पाहूया. अभ्यासापेक्षा इंटरेस्टिंग अशा गोष्टी, उदाहरणार्थ चित्रपट, कादंबरी वाचणं, पत्ते खेळणं, क्रिकेट खेळणं, यामध्ये तो अधिक वेळ घालवू लागेल. परीक्षा अगदी तोंडावर आली असताना देखील अभ्यास महत्वाचा हे समजत असूनही तो दुसरंच काहीतरी करत राहील. अरे अभ्यास कर जा म्हटलं तरी तो सांगेल, एवढे 2 गेम खेळून बसतोच, किंवा 9:30 वाजता अभ्यासाला बसतो. 9:30 वाजता म्हणेल की एवढा हातातील गेम केला की बसलोच अभ्यासाला. मग हातातला गेम आणि आता अगदी शेवटचा गेम म्हणत आणखी एक गेम पुरा करेपर्यंत 10 वाजतात. मग तो सांगेल आता मला भूक लागली, भूक लागली की माझा अभ्यास होत नाही. आणि मग राजश्री जेवत राहणार, जेवल्यानंतर मग शाळेत, जेवल्यानंतर मग शाळा कॉलेजात जायची वेळ येईल. आता 1.5 तासात काय अभ्यास होणार असं मानून मग शाळेत किंवा कॉलेजमध्ये काहीतरी सबबी सांगायच्या आणि महत्वाचं काम पुढे ढकलत राहायचं. परीक्षेतही कोणते प्रश्न लिहावेत हे चटकन ठरवता येत नाही, कोणत्या कोर्सला प्रवेश घ्यावा हेच कळत नाही, त्याच्या मनाचा स्तंभक सतत हलताच. अभयच्या मनात विचारांची एवढी गर्दी झालेली असते की अभ्यासाला बसला तरी चित्त एकाग्र होत नाही, दुसरेच अनेक फालतू विचार मनात घोळत राहतात. अभयला हवय व्हाईट चेस्टनट. अशा प्रकारे विशिष्ट मनस्थितीसाठी विशिष्ट पुष्पौषधी उपयोगी पडते आणि मन स्वच्छ झालं की सुख, शांती, आनंद, यश यांनी ते सजून जातं. व्यवसायाची निवड करताना कर्तव्य, वडिलांचा व्यवसाय पुढे चालवणं इत्यादी, आवड, संधी यामुळे मनात गोंधळ उडाला असेल आणि व्यवसाय कोणता निवडावा हे कळत नसेल तर वाईल्ड रोज घ्यावं. जे काय करावे काही सुचेना अशा गोंधळलेल्या परिस्थितीतून बाहेर काढू शकतं. नैराश्य, उदासीनता यासाठी वाईल्ड रोज उपयुक्त ठरतं. सुजित हा 12वीचा विद्यार्थी टायफॉइडनं आजारी पडला, त्यामुळे बरेच दिवस फुकट गेले. आता आपण कितीही अभ्यास केला तरी मेडिकल किंवा इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळणं अशक्य आहे असं त्याला वाटू लागलं. तसा तो हुशार विद्यार्थी, पण तरीही आता त्याचा आत्मविश्वास कमी झालाय. अशक्तपणाही होताच, पण तरी अभ्यास करणं शक्य होतं तोही तो करेना. अभ्यासाबाबत उदासीन बनलेला, दिवसभर झोपून राहायचा. सुजितला वाईल्ड रोज आणि आत्मविश्वासासाठी लार्ज, थकवा घालवण्यासाठी ऑलिव्हची जरुरी होती, त्यामुळं तो शक्य तेवढे प्रयत्न करायला उद्युक्त होणार होता. समीरानं डेंटल कॉलेजला ऍडमिशन घेतली, पण हल्लीच्या तिच्या वागण्या बोलण्यात एक प्रकारचा कडवटपणा जाणवायचा. आपल्या श्रमाचं प्रयत्नांचं चीज झालं नाही व MBBS ला प्रवेश मिळाला नाही म्हणून ती इतकी उदास आणि निराश होऊन गेली की तिला कॉलेजला जावंसच वाटायचं नाही. मैत्रिणींची भांडणं, घरी आई वडिलांजवळ आपलं फुटकं नशीब म्हणून रडणं, भावंडांना दोष देणं काही विचारू नका. तिची आई तिला माझ्याकडे घेऊन आली होती ती लायकेन प्लेनस या त्वचा रोगासाठी. जुनाट मानसिक तणावांमुळे होणारा हा आजार विलो बरा करणार होतो आणि पूर्वीची हसरी आनंदी समीरा परत येणार होती. अशाच प्रकारे आत्ममग्नतेसाठी क्लिमॅटिस, आत्मदोषांसाठी व अपराधी भावनेसाठी पाईन, हॉस्टेलवर राहून होमसिक झाल्यामुळे अभ्यास होत नाही अशा मुलांसाठी हनीसकल किंवा वॉलनट, चिडखोर गडबड धांदल करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी इम्पेशन्स, अभ्यासाचा ताण झेपत नाही असं वाटणाऱ्या पण जबाबदार हुशार मुलांसाठी इल्म, अपयशानं खचून जाणाऱ्यांसाठी गॉर्स, अतिप्रयत्नवादी मुलांसाठी ओक, अति महत्वाकांक्षी मुलांसाठी वरवेन उपयुक्त ठरतं. मलाच नव्हे तर सध्या प्रत्येकालाच क्षणोक्षणी जाणीव होत आहे ती माणसा माणसातील प्रचंड स्पर्धेची, आणि यामुळं आई वडिलांवर पर्यायानं सर्व कुटुंबावर आणि मुलांवर येणाऱ्या अपरिहार्य ताणाची, यामुळंच मनोजन्य शारीरिक आजारांचं प्रमाणही वाढत आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण बालपण देगा देवा बालपणीचा काळ सुखाचा असं म्हणणाऱ्या आपल्या पिढीपेक्षा सध्याच्या मुलांवरील ताण 975% वाढलाय. त्यामुळं गुन्हेगारी प्रवृत्ती, आक्रमकता, घरातून पळून जाणं, तसंच नैराश्य, आत्महत्येचा प्रयत्न असे गंभीर परिणामही आढळून येत आहेत. म्हणूनच आपण स्वतःला तसंच आपल्या मुलांनाही समजून घेऊया, वेळीच त्यांच्या मनात जीवनाविषयी योग्य दृष्टिकोन निर्माण करूया. मन निरोगी करण्यासाठी आणि राखण्यासाठी पुष्पौषधी या संजीवक ठरतात. अशा सुपीक मनात चांगल्या विचारांचं बीज पेरलं, सुसंस्कारानं त्याची मशागत झाली, आत्मविकास, अभ्यासाचे तंत्रमंत्र आणि समुपदेशन यांचं खतपाणी मिळालं की मग पहा कला, कल्पकता, बुद्धिमत्ता यांचं पीक कसं भरभरून येतं ते. ऑल दी बेस्ट तुम्हाला माझ्या सर्व शुभेच्छा. आणि तर श्रोते हो, ऑल दी बेस्ट अभ्यास आणि करिअर या बाबतीत माझ्या सर्व शुभेच्छा. धन्यवाद.
0: हा होता आजचा विशेष कार्यक्रम स्वस्त मन निरोगी शरीर, ज्यामध्ये आपण डॉक्टर रमा मराठे यांना ऐकलं, ज्या मनोविकास आणि मानसोपचार तज्ज्ञ आहेत. ही होती KL वेणुधोनी 90.4 FM ची प्रस्तुती. नमस्कार.

जेली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी बेळगाव 2026 आणि 27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. डॉक्टर एम एस शेषगिरी कॅम्पस बेळगाव, KCET कोड E036 आणि कॉमेड के कोड E065. 2025 आणि 26 मध्ये 500 पेक्षा अधिक प्लेसमेंट ऑफर्स प्राप्त. विद्यार्थ्यांना वार्षिक 16 LPA पर्यंत उच्चतम पॅकेज. 150 पेक्षा अधिक अनुभवी प्राध्यापक, तसेच 50 अधिक PhD धारक शिक्षक. अत्याधुनिक लर्निंग फॅक्टरी, टिंकरिंग लॅब आणि Wi-Fi सुविधेसह हॉस्टेल व्यवस्था. उपलब्ध अभ्यासक्रम बायोमेडिकल इंजिनिअरिंग, केमिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, UG कोर्सेस कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, AI, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, BCA, PG कोर्सेस, MCA, MBA, MTech इन स्ट्रक्चर इंजिनिअरिंग, सिव्हिल. इन्फोसिस, ज्युनिपर, HPE, फेडरल बँक आणि बोश यासारख्या 60 अधिक नामांकित कंपन्यांची कॅम्पस व्हिजिट. अधिक माहितीसाठी संपर्क करा 08312440322 आणि www.kletech.ac.in या वेबसाईटला व्हिजिट करा.

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू. कृषी मित्र या कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. श्रोते, कृषी मित्र या कार्यक्रमामध्ये नेहमीच आपण वेगवेगळ्या शेतकऱ्यांबद्दल जाणून घेत असतो की ते कशा पद्धतीची शेती करतात आणि काय काय पिकं घेतात ते आपल्या शेतीमध्ये, सेंद्रिय शेतीकडं किती कल आहे त्यांचा, आणि याविषयीची माहिती आपण या प्रोग्राम मधून देण्याचा प्रयत्न करत असतो. आपल्या आसपासच्या भागातले शेतकरी इकडे येतात आणि आपला आपला अनुभव ते आपल्यासोबत शेअर करतात. तर आजही असेच एक शेतकरी माझ्यासोबत माझ्या स्टुडिओमध्ये आहेत, ज्यांचं नाव आहे राजू यशवंत मर्वे, जे पारंपरिक शेती व्यवसाय करतात आणि ते आपल्या शेतामध्ये वेलवर्गीय आणि कडधान्य अशी सगळ्या टाईपची पिकं घेत असतात. तर त्यांच्याशी बोलून आपण जाणून घेऊया की शेतीमध्ये काय काय सध्या आहे त्यांच्या आणि कसा फायदा होतो, कोणकोणत्या गोष्टींमुळे नुकसान सहन करावं लागतं, या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. सर, वेणुधोनीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे.
1: सर्वप्रथम आम्हाला तुम्ही बोलवून जो आदरातिथ्य केलात त्याबद्दल तुमचं सर्वांचं पहिला प्रथम धन्यवाद.
0: थँक्यू सर. सर, पारंपरिक शेती व्यवसाय तुम्ही करताय, म्हणजे गेली कित्येक वर्ष तुम्ही शेतीच करताय. तुमचं शिक्षण अगदी 10वीपर्यंत झालं, मग त्यावेळी अनेक अडचणी होत्या, त्यामुळं ते झालं. पण शेती व्यवसाय करत असताना आता सध्या शेतीची परिस्थिती, म्हणजे एकंदरीत तुमच्या शेताची आणि आसपासची जी शेतीची परिस्थिती आहे ती काय आहे नेमकी?
1: सर्वप्रथम मी सांगतो मॅडम की मी ह्या शहर बेळगाव शहरामधलाच रयत गल्ली बडगाव म्हणून असतो. आमच्या गल्लीमध्ये काय असतात, 95% शेतकरी असल्याने आमच्या गल्लीला ते रयत गल्ली नाव बसलेलं आहे. हा, आणि परंपरागत शेतीच व्यवसाय आहे सगळ्यांचा. मग आमच्या गल्लीची जवळपास 150 ते 250 एकर जमीन आहे, शेत जमीन आहे. सर्वजण शेतीच करतात. आधी काय होतं की सर्वांची शेती होती, सर्व जॉईंट फॅमिली होती, तेव्हा सगळेजण शेतीला जात होते. आता व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती वाढल्यामुळे ते आता वेगळे वेगळे झालेत. त्यांची थोडी थोडी शेती असली तरी त्याने आपली शेती करायचं सोडलेलं नाही. प्रत्येकाला 10 गुंठे आली तरी ते शेती करतात. कारण यानंतर पहिला कसं होतं, उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी. आता मध्ये काय झालं, उत्तम नोकरी, मध्यम व्यापार, कनिष्ठ शेती होती. आता आणि 30-35 वर्षानंतर आणि तीच परिस्थिती आले की उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी.
0: बरोबर,
1: तुम्ही बघा, पाहायला गेलात आता बघा नोकरीवरनं किती जण लोकांना काढालेत, नोकरीवर जायला मग ते बेरोजगार व्हायलेत. म्हणून मी काय म्हणतो, तुमची जर शेती असेल, प्रत्येकाची शेतकरी कुळात जर तुम्ही जन्म घेतला असाल, तर तुम्ही शेती ही हा परंपरागत चालणारच व्यवसाय आहे आणि तुम्ही शेती करा. शेती केला तरच तुम्ही उद्या टिकणार आहात, नाही तर नाही.
0: नक्कीच.
1: हा,
0: आणि शेतकऱ्यांनी जर शेती केली तरच हा भारत देशामध्ये जी काही लोकसंख्या आहे ती ही जगतील, वाचतील आणि आपलं जे आयुष्य आहे ते चांगल्या प्रकारे घालवतील. नाहीतर शेतकऱ्यांना जर शेतामध्ये पीक घेतलं नाही, काम केलं नाही, तर मग खाणार काय आपण, तो एक खूप मोठा प्रश्न येईल.
1: काय मॅडम माहित आहे तुम्हाला, आता मागेच कोरोना काळाला
0: होय ना,
1: हा, सगळी GDP खाली गेली.
0: हो,
1: कृषीची GDP 4.5% वर राहिली. बरं, त्यावरनं तुम्हाला कळेल हा देश, आमचा भारत देश कृषी प्रधान का म्हटला जातो.
0: बरोबर.
1: आणि या भागामध्ये, आमच्या ह्या बेळगाव भागामध्ये सर्वात जास्त म्हणजे बासमती भात पिकलं जातं आणि सगळे इतर कडधान्य वगैरे हे ग्रेडेडच आहेत. ग्रेड तुम्ही बासमती भात घ्या, इकडच्या सारखं बासमती तुम्ही दिल्लीला बासमती भात पेरतात, पण ते पण भात खाऊन बघा आणि हे पण भात खाऊन बघा, तुम्हाला समजतंय. त्याचबरोबर आमचं कडधान्य घ्या, काळा वाटाणा घ्या, मसूर घ्या, मोहरी घ्या, गहू घ्या, बाकी सगळं कुठलं. आमची तर साधे आम्ही काकडी पेरतो मॅडम. काकडी पेरल्यानंतर आम्ही त्याला असं गोल आळ करतो, त्यानंतर ज्यात शेणखत घालतो, शेणखत घालून ते उगवली जाते आणि आम्ही काय करतो, त्याला कळशीनं पाणी घालतो. कळशीनं पाणी घातल्यानंतर ते कसं असतंय, आणि आमच्या एक विचार काय असतोय की जमिनीचा कस जर तुम्हाला कायमचा राहायचा असेल तर ज्याला किती पाणी पाहिजे तेवढंच पाणी द्या, इतर शेतीला पाणी देऊ नका. कारण काय होतंय, पुरं जर जमिनीला तुम्ही पाणी दिलात तर कसं असतंय की जमिनीचा पोत खालावतो, त्यामुळे पुढचं पीक, मग यानंतर आम्ही खरीप पीक घेतो, खरीप पिकाला जास्त म्हणजे ताकद येत नाही. मग त्यासाठी म्हणून आम्ही काय म्हणतो की तुम्ही जमिनीचा पोत जर सुधारायचा असेल तर त्याला किती पाणी पाहिजे तेवढंच पाणी द्या आणि तुम्ही पिकं घ्या. कारण पुढचं पीक येण्यासाठी तुम्ही जर शेतकरी सुधारायचा असेल, शेतकऱ्याची परिस्थिती सुधारायची असेल, तर शेतकऱ्यानं तसं हिशेब केलं. कारण आता बघितला गेल्या वेळेला दुष्काळ पडला, आता आणि हा दुष्काळ आहे आणि आमची पिकं कसं असतात, हवामानावरची पिकं.
0: बर,
1: आमच्याकडचा जोंधळा फक्त मंजावर पिकतोय, पाणी लागत नाही. आमची मसूर वाटाणा म्हणा मंजावर जमिनी आम्ही एकदा पेरलो म्हणून समजा, आता हे नोव्हेंबर डिसेंबर मध्ये पेरणी केली, आम्ही त्याला काहीच बघत नाही, फक्त वरचं मंज म्हणजे निसर्गानं जी देणगी दिलेली आहे त्या निसर्गाच्या देणगीवरच आम्ही जगत असतं असं आहे.
0: बरोबर. म्हणजे ही शेती करत असताना अनेक नवनवीन गोष्टी सुद्धा तुम्हाला शिकायला मिळतात, ज्याचा अनुभव म्हणजे ज्याचा उपयोग तुम्हाला शेतीमध्ये फार होतो.
1: शेतीमध्ये फार होतं म्हणजे आम्ही प्रत्येक आता बघा एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ या दृष्टिकोनातून आम्ही काय करतो, आमच्या वडील जे वडील लोक असतात त्यांना जे काय असतात त्यांच्याकडनं आम्ही अनुभव घेतो. त्यांच्याकडनं अनुभव घेतल्यानंतर कसं होत आहे की त्यांनी काय करतात काय कुठल्या वेळेला. हे बघा कानडीमध्ये एक म्हण आहे, कोटी विद्ये किंता मेटी विद्ये मेलू. कोटी म्हणजे तुम्ही कोट्यावधी जर विद्या जर घेतला तर ते विद्या चालत नाही, ते अनुभव. आणि हा अनुभव मेटी विद्ये मेलू म्हणजे शेतात आम्ही जे मेट मारतो का नाही त्याला अनुभवाशिवाय मेट मारता येत नाही.
0: बरोबर.
1: म्हणून शेतकरी हा देशाचा कणा म्हटला जातो आणि शेतीवरच देश टिकणार आहे. म्हणून आमच्या राज्यकर्त्याने शेती जर टिकवायचं असेल तर भारत देशा जर टिकवायचा असेल तर शेतकऱ्यांना वाव दिला पाहिजे. आता बघितलं तर तुम्ही बघितला तर आमच्या इकडचे इकडचे सगळे बेळगावच्या परिसरातले सगळे शेतकरी आहेत ते अल्पभूधारक आहेत आणि अल्पभूधारक असल्याने ते प्रत्येक पिकं घेतात. वर्षाला तीन पिकं घेतात, खरीप घेतात, रब्बी घेतात आणि मध्ये ते रब्बी संपल्यानंतर आणि कोथिंबीर भाजी वगैरे घेतात. मी तर मॅडम वर्षाला चार पिकं घेतो.
0: बर.
1: चार पिकं घेतो मग एकात काय करतो आम्ही मिश्र पिकं काय पेरतो म्हणा की एकाला भाव पडला तर दुसरा भाव मिळू शकतो. एकच म्हणजे आता 10 एकर एकच मेथी पेरलं म्हणजे समजा आज मेथीचे भाव काय झालेला आहे 100 रुपये 100 पेंड्या झालेल्या आहेत. मग शेतकरी जगणार कसा. मग त्यासाठी म्हणून वेगवेगळी पिकं जर तुम्ही पेरलात तर त्याच्यामध्ये शेतकऱ्याला थोडा पैसा उरतो आणि शेतकरी जगू शकतो. त्यामागचा उद्देश असा असतोय.
0: बरोबर.
1: हा आजच शेतकऱ्यांनी जगायचं असेल तर त्यांनी काय करायला पाहिजे मिश्र पिकं घेतली पाहिजे. मिश्र पिकं घेतल्यानंतर तुम्ही जगू शकता. आता ऊसाचं तुम्ही पीक घेतला आता ऊसाचं सुद्धा आमच्या इकडे जरा थोड्या सरी कमी करतात. मग सरी जर 4.5 फुटाच्या केल्या आणि मध्ये जर तुम्ही हे तुम्ही पर्यायी पिकं जर घेतला तर शेतकऱ्याला थोडा फायदा होऊ शकतो. कारण ऊस काय असतं 12 महिन्याचं पीक पण त्यामध्ये शेतकरी जगला पाहिजे आणि जगण्यासाठी म्हणून पर्यायी पिकं म्हणजे त्याच्यात जी पर्यायी पिकं मध्ये येतात आता कुठली भाजी पण येऊ शकते त्याच्यात. आता बरेच शेतकरी त्याच्यामध्ये सुधारलेले आहेत आणि त्या शेतकऱ्यांनी पिकं घेऊन आपला चरितार्थ चालवावा म्हणून आमची सर्वात शेतकऱ्यांना विनंती आहे.
0: मग सर तुम्ही आता म्हणजे पूर्वीपासून शेतीच व्यवसाय करता.
1: होय.
0: मग तेव्हाची शेती करण्याची पद्धत आणि आता तुम्ही काही बदल त्याच्यामध्ये केलेत का. मग
1: हा तेव्हाची शेती म्हणजे मॅडम आम्ही तेव्हा शेती फक्त बैलाने करत होतो.
0: बर.
1: बैलाने त्यावेळेची शेती कशी होती म्हणा की आमचा आता बघा मी 60 वर्षाचा असलो तरी अजून पण मी माझं या 60 वर्षापर्यंत माझं मी रक्त देत होतो. कोणाला गरज पडली आता ह्या केएलमध्ये तुमच्या केएलमध्ये मी देऊन आलोय. मग फोन नंबर दिलेला आहे ज्यांना अति आवश्यक असतं तेव्हा मला फोन करा मी येऊन देऊन जातो म्हणून सांगतो. तुम्ही जर पहिल्याच्या वेळेला म्हणजे आम्ही फक्त सेंद्रिय शेती जर करत असेल फक्त म्हणजे शेणखता जर करत असेल तर माणूस आरोग्यवान राहायलाच पाहिजे हे माझ्यावर उदाहरण देतो. आणि आमचे अनेक शेतकरी समाज तुम्ही बघितला तर प्रत्येकाला रोगाचा अजिबात त्याला प्रादुर्भाव नाही आहे कारण तो काय करतोय दिवसभर शेतीत राबल्यामुळे त्याला शुद्ध हवा मिळते.
0: होय.
1: आणि हे आता याचं नोकरीवाले काय होते एकाच ठिकाणी बसून असतात त्यामुळे त्यांना ते हे होतं नाही त्यांना ती तीच हवा मिळते.
0: बरोबर.
1: शेतीत कशी असते वेगवेगळी हवा येते त्यामुळे शेतकरी हे करतोय आणि तो धष्टपुष्ट ठरतोय. आणि तेव्हाची शेती आणि आता शेतीमध्ये थोडा ट्रॅक्टर हे बघा परिवर्तन हे पाहिजेतच परिवर्तन असलं पाहिजे पण परिवर्तन करत असताना कुठे परिवर्तन पाहिजे तिथं परिवर्तन पाहिजे कुठल्या कामात परिवर्तन पाहिजे त्या परिवर्तन पाहिजे पण शेतीला हा मूळ तिकडनं जर परंपरागत जी आलेली त्याप्रमाणे जर मी शेती केला तर चालणार आहे. आता कसं आहे रासायनिक खताचा भडीमार चालू आहे. रासायनिक खताचा भडीमार
0: हा
1: उत्पन्न रासायनिक उत्पन्न वाढवण्यासाठी रासायनिक खताचा भडीमार आहे. आता साधा तुम्ही युरिया घ्या आमच्या युरिया घेतला तर तुम्ही भातावर आमच्या भात त्या खरीप पिकावर मारले आहे ते 8 दिवस असते फक्त. म्हणजे आम्ही जसा चहा पितो चहा पिल्यानंतर एक तो अर्धा तास एक तास पर्यंत त्याचं चालतंय हा फ्रेश वाटतंय त्यानंतर आणि तसं होत आहे. म्हणून मी शेतकऱ्यांना काय म्हणतो तुम्ही जर सेंद्रिय म्हणजे सेंद्रिय खत जर वापरला आता सेंद्रिय खत तुम्ही शेणखतच घ्याला आवश्यक नाही. मार्केटमध्ये गेला तर सेंद्रिय खताची पोती पाहिजे तेवढे तुम्ही मला मिळतात
0: की होय
1: ती घ्या. एकरी 5 पोती मारला तरी सुद्धा आहे की नाही तुम्हाला चांगलं होत आहे. आणि तुम्ही सेंद्रिय मग युरिया मारू नका युरिया कमी मारा मारण्याबद्दल काय नाही काय झालंय सांगू तुम्हाला आता जमिनीला सुद्धा रासायनिक खताची सवय झालेली आहे.
0: होय होय होय 100%
1: रासायनिक खताची सवय. मी आता बघालोय मॅडम आता आम्ही एवढं करून सुद्धा सेंद्रिय शेती आम्ही आमचीच गुरु असल्यामुळे आम्हाला शेणखत काय कमी नाही आहे. आम्ही पाहिजे थोडं एकरी 7-8 ट्रॉल्या तरी टाकतोच बाकी सगळं इतरांना देतो. मग मी आता शेतीमध्ये असल्यामुळे सगळ्यांना सांगतो की सेंद्रिय शेती करा आणि तुमचं आरोग्यासह इतरांचं आरोग्य ठेवण्यालाही तुम्ही मदत करा.
0: होय ना,
1: म्हणून सांगतो मी.
0: नक्कीच. आणि आजकाल आपण अनेक गोष्टी ऐकतो, म्हणजे शेतकऱ्यांना जशी विनंती केली जाते की तुम्ही विष पिकवू नका बाबा, कारण रासायनिक खतांचा एवढा भडीमार होतोय की त्यामुळे जे अन्नधान्य आपण खातो त्याच्यावरती त्याचा खूप परिणाम होतो, आणि त्याच्यामुळे मग आजार पण वाढतं, अनेक गोष्टींना सामोरं जावं लागतं. सोबत जमिनीची जी सुपीकता आहे ती कमी होतेच होते, कारण वर्षानुवर्ष आपण ते रासायनिक खत वापरत असतो. तर अशा सगळ्या गोष्टी होत असतात, पण शेतकरी बऱ्याचदा आपलं उत्पन्न कसं वाढेल याकडे जास्त लक्ष देतात. त्यांची एका बाजूनं बघितलं तर चुकीची नाहीये गोष्ट, कारण त्यांना आपली फॅमिली चालवायची असते किंवा आपलं काहीतरी उत्पन्न जर असं वाढेल या दृष्टिकोनातून ते विचार करत असतील. पण काही शेतकरी असेही मी ऐकून आहे की आपल्या घरापुरतं ते सेंद्रिय शेती करतात, घरी खाण्यापुरतं, आणि जो विकायचा आहे माल तो रासायनिक शेतीवरती म्हणजे बनवला जातो असेही करतात काही जण. तर फक्त व्यवसायाच्या दृष्टिकोनातून विचार न करता जमिनीचाही विचार आपण करावा की त्याची सुपीकता आपल्याला टिकवून ठेवायची आहे, तरच वर्षानुवर्ष ती आपल्या कामी येणार आहे.
1: तसंच मॅडम कसं असतंय की आम्हाला थोडा आजारपणा आला की आम्ही डॉक्टरकडे जातो का नाही, तसंच जमिनीला आजारपणा न येऊ नये यासाठी सुद्धा आम्ही पण प्रयत्न केले पाहिजेत. त्यासाठी जमीन जर चांगली तुमची सुपीकता वाढवायची असेल, त्याच्यातले जीवाणू जर ऊर्जितावस्था निर्माण करायची असेल, तर तुम्ही सेंद्रिय शेतीकडे वळा. आणि सेंद्रिय शेतीकडे वळून तुम्ही आता काय झालंय, या धकाधकीच्या जीवनामध्ये माणसाला आता नाही, पहिला कसे दिवस होते एकटा काम केला की 10 जण खात होते घरचे, पण आता 10 जण काम केलं तरी एकट्याला खायला मिळणार.
0: बरोबर.
1: मग त्याचा खर्च वाढलाय, खर्च साधे साधे घे, चला आमचा मोबाईल घ्या, गाडी घ्या, तेव्हा सायकल. मी मॅडम सांगतो तुम्हाला, वडगाव, माझं घर वडगावला आहे, रईत गल्ली म्हणजे वडगाव, आणि तिकडनं 6 किलोमीटर शेत आहे. मी मॅट्रिक पर्यंत शाळा शिकताना आमचे काय करायचं, आता रब्बी पिक आम्ही पेरली म्हणून समजा, पेरल्यानंतर आम्ही काय करायचं, मळणी वगैरे करत होतो की आम्ही सगळे कुटुंब सगळं शेतात जाऊन राहणार. आम्ही तिथं राहत होतो मे महिन्यापर्यंत, म्हणजे एप्रिल मे महिन्यापर्यंत राहत होतो, मळण्या वगैरे सगळ्या करूनच आम्ही इकडे येत होतो. पण तिकडनं मी तिकडनं दप्तर घेऊन जेवण घेऊन शाळेला येत होतो चालत, चिंतामण हायस्कूल शापूरमध्ये, आणि जायचं शापूरनं सकाळी यायचं आणि संध्याकाळी, ते पण सकाळी 6 वाजता उठायचं, शेतातलं काम करायचं, नाश्ता करायचा 9 वाजता, 9:30 तिथनं सुटायचं, 10:30-11 वाजता इथली शाळा. मग ते काम केलेलं आता काय झालंय, सायकल होती, सायकलच्या गाड्या झाल्या, गाड्याचे कारागडे झाले, आणि ते त्यामुळे काय झालंय, माणसाला जेवढ्या सोयी येतील तेवढ्या त्याला रोगाला आमंत्रण दिल्यास कळले.
0: होय ना, अगदी बरोबर
1: असं आहे.
0: बरोबर आहे, कारण जेवढा आपण सुखसोयी स्वतःसाठी करून घेऊ तेवढंच आपण आजारपणाच्या जास्त जवळ जाणार आहे. आणि तुम्ही आणखीन एक उदाहरण खूप छान सांगितलं की ऑफिसमध्ये आम्ही काम करणारे जे आहोत आम्ही, ती म्हणजे बैठक काम असतं आणि त्याच्यामुळे मग अनेक आजार कालांतराने येतातच आपल्याला. आणि जो शेतकरी आहे तो एकदम म्हणजे निदान 12 तास तरी फ्रेश एअर घेत असेल शेतीमध्ये काम करणं, कष्टाची कामं, आणि तो शारीरिक व्यायाम ऑटोमॅटिक होतो आणि फ्रेश हवा मिळाल्यामुळे निरोगी राहतात ते. तर अनेक फायदे आहेत. फक्त कसं की आताचं जे जनरेशन आहे, आताची जी पिढी आहे, त्यांचं थोडंसं काम करण्याचं जे हे आहे म्हणजे सवय आहे ती तुटली, म्हणजे हे शारीरिक कष्ट
1: करणे
0: कष्ट कमी झालेत, त्यामुळं त्यांना आपल्याला जर शेतीकडे वळवायचं असेल तर आताची जी आधुनिक टेक्नॉलॉजीची शेती आहे ती कशी आहे, म्हणजे त्याच्यामुळे आपल्याला किती फायदा होतो.
1: आधुनिक टेक्निक जी शेती आहे त्याच्यामुळे फायदा आहे, पण फायदा करून घेणारा मात्र हुशार पाहिजे त्याला. फायदा आहे त्याच्यामध्ये आधुनिक, त्यांनी काय सांगतात, हे तुमच्या शेतामध्ये रान उगवू नये म्हणून तुम्ही हे मल्टी त्या प्लास्टिकचा उपयोग करा, हे करा, ते करा म्हणून सांगतात. बरोबर आहे सगळं आहे, पण ते करत असताना आता नवीन आधुनिक शेती करणाऱ्याने मी तर काय म्हणतो, शेती करा त्याच्याबद्दल का नाही, याच्यानंतर शेतीशिवाय पर्याय राहणार नाही आहे. पण शेती करत असताना तुम्ही सेंद्रिय शेती केला का नाही, सेंद्रिय आता खतं फॅक्ट आहे, सेंद्रिय शेतीच्या फायदे तेवढे आहेत. तुम्ही शेणखत पाहिजे असं का नाही आहे, तुमच्या तुमची किती पर होते, सेंद्रिय सेंद्रिय खत वापरा आणि तुमच्या असं तुमचं जीवन तर हे करा, किती असते तेवढं. आता बघा तुम्ही एकेकटे काय म्हणतात की सेंद्रिय पिकाला जास्त भाव मिळतो, आम्हाला सेंद्रिय पीक पिकून द्या म्हणून सांगतात. बरोबर आहे मॅडम, पण ते घेणारे नाही आहेत. आता आम्ही काय, आता आमची तुम्ही सांगू तुम्हाला, आमची ही मसूर इथली आहे, इथला 250 रुपये, तर ही मसूर डाळ जी करतात मार्केटमध्ये असतात ती नाशिकची मसूर, आमच्या आमच्या बेळगावची मसूर नव्हे,
0: अच्छा
1: नाशिक मसूर ती मोठी असते थोडी, आणि ही आमची ही इकडची ज्वारी मसूर असते, आणि मोहरी सुद्धा म्हणा, मोहरीचं तेल काढतात ती मोहरी पंजाबकडची,
0: बर
1: आमची ही मोहरी फोडणीला वापरतात तीच मोहरी. असं हा काळा वाटाणा आमचा इकडचा आहे, हा काळा वाटाणा लहान वाटाणा हा भाजी करतात, पण दुसरीकडचा वाटाण्याची डाळ करतात तो मोठा वाटाणा असतो.
0: बर
1: मग ह्या इकडचं जे आमचं हे फेमस आहे की नाही, हे फेमस म्हणून कुठे तुम्ही जावा, बेळगावचं म्हटल्यानंतर ते फेमसच म्हणतात. बेळगावचा एक काम करणारा माणूस घ्या, कडधान्य घ्या सगळं. मॅडम सांगायचं तुम्हाला म्हटलं तर मी माझी मसूर अमेरिकेला सुद्धा पाठवलंय मी, 1-1 किलोचे पॅकिंग करून.
0: ग्रेट.
1: हा मग ते तिकडचे शेतकरी तिकडचे लोक काय असतात, बेळगावची मसूर असं जसा बेळगावचा कुंदा कसा फेमस आहे, ना तसं बेळगावचं कुठलंही कडधान्य घ्या ते फेमस असतंच. मसूर पण तशीच आहे. आता बेळगाव म्हणजे आता हे आमच्याकडचं खरबूज घ्या तुम्ही. आता साधं उदाहरण मी आणलेली आहे, आता काकडी आहे आमची पाण्यानं हातानं घातलेली काकडी आहे, दोडकी आहे आणि खरबूज आहे. आता ते खरबूज जर तुम्ही इकडचं खाला, खरबूज बेळगाव शिवाय तर कुठेच मिळत नाही तुम्हाला, असं पिकतच नाही. आणि खरबूजचं एक वैशिष्ट्य काय आहे की ह्या खरबूज खाल्ल्यानंतर तुमची भूक वाढते. म्हणून आमच्या एवढं सर खरबूज असेल तर त्याला 50 रुपये भाव आहे आणि इथंच पिकतं. आणि ते खरबूज म्हणा ते कच्चा असतानाच एक्सपोर्ट होत आहे, बाहेर जात आहे. आणि इथं त्याला वेळ जर गेला तर ते असं भेगा पडतात. आणि ते खात असताना तुम्ही खात असताना त्याच्यावर गुळ घालून खा, त्याच्यावर सेंद्रिय गुळ घाला आणि खा. म्हणजे तुम्हाला त्याचं नंतर 2 दिवसांनी बघा तुम्हाला कसं वाटतंय ते तुम्ही सांगाल आम्हाला. असं आहे.
0: नक्कीच ना. म्हणजे या सगळ्या गोष्टी आम्हालाही माहिती नव्हत्या की हे जे टरबूज आहे ते आपल्या बेळगावमध्येच फक्त पिकतं. कारण मार्केटमध्ये आम्ही बघत असतो तर हे सीझन आहे म्हणून आता याला असेल, मग नंतर कुठं भेटणार नाही, पण असं कधी लक्षच नाही गेलं की दुसरीकडे हे भेटतच नाही म्हणून.
1: नाही ते तुम्ही बघितलं का नाही, दुसरीकडे पाहिजे तेवढी आता नवीन यायलेत बघा, ती नवीन आलेत ती बघितलं मी, ते महिनाभर टिकू शकताय, पण आमचं 2 दिवस पण टिकत. आणि ते का, आणि माझं ते एक म्हणणं, ज्या ज्या ठिकाणी जे जे पिकताय त्या त्या ठिकाणी जे हवामान असतंय त्या म्हणजे सृष्टीनं कसं निर्माण केलेलं आहे बघा.
0: होय होय.
1: सृष्टीनं ज्या ठिकाणी जे पिकतंय का नाही ते थोडं तरी त्या सीझन मध्ये खावच.
0: होय ना.
1: थोडं तरी खावा तुम्ही, काय जास्त असं एकदम खाऊ नका, थोडं तरी खा, त्याच्यामुळे रोग प्रतिकारक शक्ती असते.
0: बरोबर.
1: आता आमच्याकडच्या तुरीच्या शेंगा, भेंड्या तुम्हीच घ्या. आता आमच्याकडच्या भेंड्या कुठे पण मिळत नाहीत, ह्या आताच्या आता ह्याच्यामध्ये येतात त्या रब्बी पिकामध्ये भेंड्या येतात, पांढऱ्या भेंड्या असतात, त्याच्या सार आणि भाजी केला तर त्या कॅन्सरला सुद्धा रोखू शकतात अशा भेंड्या आहेत त्या. मी आता व्हॉट्सअप मध्ये वगैरे बघितलंय तर त्या कुठे मिळतात. मग आता माझं म्हणजे सगळं म्हणजे संपर्क आहे, पंजाबचे शेतकरी आहेत, महाराष्ट्रातले आहेत, तिकडे कर्नाटकातले आहेत, म्हणजे मला थोडं कानडी बोलता येत आहे पण वाचता येत नाही. मग मी आता कर्नाटक राज्य सहकारी संघटनेचा बेळगाव तालुका अध्यक्ष आहे, त्यांच्यावर मी काम करतो, ती गोष्ट वेगळी. पण महाराष्ट्राचे शेतकरी सुद्धा माझ्याकडनं कनेक्ट आहेत, पण त्यांच्याकडनं कनेक्ट असल्यामुळे त्यांच्याकडनं मी माहिती घेतो आणि आमची माहिती इकडची पुरवतो आणि आमच्याकडचं जे धान्य आहे बघा त्यांना पण त्यांना सांगतो. असं आहे. म्हणून आता मी माझी मसूर ह्याला मध्य प्रदेशला सुद्धा पाठवलं बघा, मध्य प्रदेश म्हणजे तिकडनं मला काळा घोऊ पाहिजे होता. ते सांगतातच, जाहिरातबाजी करतात, त्यांनी हे पेरा तुम्ही, ते पेरा ते पेरा म्हणून सांगतात. मी काळा घोऊ इकडे पेरल्यानंतर त्याला मार्केट नाही आहे, त्याला मार्केटच नाही आहे. मग आम्ही काय करतो, आम्ही घरात खाऊन झालं काळा घोऊ. काळा घोऊ खाल्ल्यानंतर काय म्हणतात, शुगर होत नाही, हे होत नाही, ते होत नाही म्हणतात, पण घेणारी माणसं पाहिजे नाही मार्केटला.
0: होय ना.
1: असं ते मार्केट असेल तर. म्हणून आमचं काय असतंय, जी परंपरागत ज्या ठिकाणी पिकं असतात तेच तुम्ही विका. दुसरं तुम्ही तिकडचं मागून इथं जर पेरला का नाही ते बरोबर होत नाही.
0: काळा तांदूळ आला होता ना,
1: काळा तांदूळ, काळा नाही चॉकलेटी तांदूळ आहे म्हणून, काळा तांदूळ पण आहे. तो पण मी आणला होता, एक प्रदर्शन होतं. मी प्रदर्शनला जातो, महाराष्ट्रात जातो, धारवाडला जातो, सगळीकडे जाऊन येतो. पण ते तांदूळ पण, काळा तांदूळ पण आमच्या इकडे काळा तांदूळ पेरतात, ते बघितलं मी. पण त्याचा उपयोग सांगतात, पण मार्केटमध्ये म्हणावा तसा भाव नाही आहे.
0: नाही.
1: त्यामुळे शेतकरी काय करतात, पेरतात आणि भाव नसल्यामुळे ते हे करतात. मग आमचं म्हणून पारंपरिकपणे आता इथं काय झालंय, बासुमती भात ग्रेडेड माल आहे म्हणून बासुमती भात इथं पेरतात. त्यानंतर इंद्रायणी आहे, बाकी सगळे आहेत, बाकी खाण्यापुरतं तेवढं साईराम आहे, हे आहे, ते आहे, सगळं आहे. पण ही बासुमती भात ही आमच्या जमिनीलाच येत आहे, दुसरीकडे कुठे पेरला का नाही तुम्ही, एवढं ग्रेडर नाही, उतार येत नाही आणि असं म्हणजे असं चविष्ट येत नाही.
0: लोकल बासुमती.
1: आणि ह्याच्या आधी तुम्हाला एक एक काळी काळी गजवेल म्हणून भात होतं.
0: बर.
1: तुम्ही जर इथं जर पेरला भात तर 2 किलोमीटर वास येतो ह्याचा. ते केव्हा होतं, सेंद्रिय शेती आमचे वडील आणि आम्ही लहान असताना करत होतो नाही तेव्हा. आज मी महाराष्ट्रात परवा चंदगडला गेलो होतो, एका ठिकाणी पावसाळ्यात गेलो होतो, त्या ठिकाणी एकच ठिकाणी पेरलं होतं ते भात. मी रस्त्यावर तिथं एक जवळजवळ माझ्या 1/2 किलोमीटरवर शेत होतं, वास आल्यावर थांबलोच मी तिथं आणि असं बघितल्यानंतर ते भात दिसलं. मग ते कुणाच आहे, तर कुठला शेतकरी, मग मला दिवसभर थांबायला पाहिजे.
0: होय.
1: असं असतंय. म्हणून ते एक काय असतं, ते भाताचं बी गेलं आता ते, पण ते बी कसं होतं, ह्या बासुमती पेक्षा पण भारी होत, पण आता ते मिळत नाही. आता सांगतात सगळं काय,
0: फार पूर्वी आम्ही बघायचो म्हणजे एखाद्याच्या घरी बासुमती तांदळाचा भात केला असेल,
1: आजूबाजूच्या घरात वास येत होता, वास येत होता का नाही. मग तो आता वास काय झालाय, ह्या रासायनिक खताच्या भडीमारामुळे तो वास कमी झालेला आहे.
0: बरोबर.
1: आणि पेरताना सुद्धा मी सांगतो शेतकऱ्यांना, तुम्ही बेळगावमध्ये आता माझ्या शेतात पेरलेलं भात पुढच्या वर्षी हेच बी इथं करायचं नाही, तुम्ही मच्छाकडचं बासुमती आणायचं.
0: बर.
1: किंवा इकडचं धामणी शिवारातलं आणायचं, म्हणजे शिवारातलं आणला का नाही त्याला उतार चांगला येतोय. मग माझंच भात, माझंच बी, माझं बी त्याला द्यायचं, त्याचं बी मी घ्यायचं, म्हणजे मातीचा फरक पडतोय.
0: बरोबर.
1: म्हणून शेतकऱ्यांना काय सांगतो, तुम्ही माती फरक करा, तुम्ही जे पेरता ते विका, पण त्या शेतकऱ्याला तुमचं भात त्याला द्या, त्याचं भात तुम्ही घ्या, म्हणजे परत परत असं होतंय आणि भातामध्ये जरा म्हणजे पोषकता येते आणि भातामध्ये तर उतार येतोय, असं त्यामागचा उद्देश आहे.
0: बरोबर. मग ही जी आलटून पालटून पिकं आपण म्हणजे घ्यावीत असं जे म्हणतो, त्याच्या पाठीमागचं नेमकं कारण काय आहे सर?
1: आलटून पालटून आता मॅडम कसं असतंय, की आलटून पलटून पिकं घ्यायचं म्हटल्यानंतर शेतकऱ्याला, आता शेतकरी एक उदाहरण द्यायचं असलं तर आम्ही इतिहासमध्ये माझ्या दहावीला पुस्तकला वाचलंय, एक माझे इतिहासचे शिक्षक सांगत होते, शेतकरी कर्जात जन्मतो, कर्जात जगतो आणि कर्जातच मरतो, असं त्यांनी जे सांगितलं होतं. आणि आज आज बघितलं तर हे बघितलं तर सत्य परिस्थिती आहे हे बघितल्यानंतर. पण त्याने काय, त्याला पर्याय शोधलेला आहे. काय पर्याय शोधलेला आहे? तुम्ही शेतकऱ्या, तुम्ही शेती, तुमची शेती करत असताना तुम्ही जनावर पळा. जनावर पळत असताना एक शेतकऱ्याकडे, आता आमचा माझा हा शेतकरी, हा युवा शेतकरी, हा काय करतोय, शेती करत पावरलूम, तिकडे वडगावमध्ये पावरलूम जास्त आहे, ते काम करतोय. आणि ज्या दिवशी शेतीचं काम असतोय तेव्हा 8 दिवस सुट्टी घेतोय आणि काम करत असतोय. मग त्याला त्याची आर्थिक परिस्थिती, आर्थिक कुटुंब, आर्थिक म्हणजे आर्थिक सुबत्ता वाढली, बाकी सगळं शेताचं पीक झालं. आता ह्यानं काय केलाय की 1-2 एकर शेत आहे, आपलं 1.5 एकर मध्ये ऊस घातलाय आणि 1/2 एकर मध्ये भात वगैरे पेरतोय, म्हणजे ते पण पीक झालं आणि हे पण पीक झालं.
0: बरोबर.

0: ती कान सुद्धा आम्हाला कसं चांगलं एक गाणं ऐकल्यानंतर केवढं चांगलं वाटतंय,
1: फ्रेश वाटतंय की
0: नाही, प्रसन्न होतंय, तसं पिकांना सुद्धा मन प्रसन्न होण्यासाठी चांगली चांगली गाणी लावली पाहिजे. गाणी लावला म्हणजे समजा ती पिकं सुद्धा भरतात. साधं साधं जातात आता आम्ही बघतो आणि मी तसं करतो, कारण मी असं गाणी हिंदी गाणं लावतो, मराठी लावतो, बाकीचं कीर्तन लावतो, मी काम करताना लावतो, ते मला पण ऐकायला येत आहे, पिकाला पण ऐकायला येत आहे आणि आमचा वेळ आपोआपच जात असतोय.
1: नक्कीच,
0: आम्हाला ते माहित नाही आहे म्हणजे मी पण हे वाचन असतो, वाचाल तर वाचाल, वाचलं पाहिजे. तुम्हाला वाचायचं असेल तर वाचा, वाचल्यानंतर. आणि आता परिवर्तनवादी या युगामध्ये ह्याच्यामध्ये पाहिजे तेवढं परिवर्तन झालेलं आहे. व्हॉट्सअप तुमच्या मोबाईलवर तुम्हाला सांगतात की बाबा ह्या तुम्हाला जसं गाणी ऐकल्यानंतर फ्रेश वाटतं, तसं त्या पिकांनाही पाहिजे असतंय. पिकांनाही त्यांना काहीतरी चांगलं ऐकावं असं वाटतंय. आम्ही काय करतो की एक शेतकरी काय करतात, एकदा पेरणी केली की तिकडे बघत नाही. साधं तुम्ही आता 8 दिवसानंतर एवढा ऊन पडालाय की पिकं जर तुम्ही भरायचं असेल तर आमच्याकडे 16 लिटरचा पंप असतोय, त्याला फक्त पाणी मारा, दुसरं काय मारू नका. पाणी मारला तरी त्याच्या वट पानांवर जर पाणी मिळलं की त्याला हे गेल्यासारखं होतंय. आणि सेंद्रिय शेती करायचं असेल तर तुम्ही सेंद्रिय शेतीकडे वळायचं असेल तर साधी उदाहरणं आहेत. आता दशपर्णी अर्क घ्या, गोमूत्र घ्या, शेण घ्या. हे आमचं आता आमच्या माझ्याकडे मी काय म्हणतो, माझ्याकडे हे आहे काय आहे की गुरं आहेत, जनावर आहेत, आमचा हे आहे. साध्या शेतकऱ्यांनी, कमी शेती असलेल्या शेतकऱ्यांना अगदी साधा उपाय आहे. 200 लिटरचा बॅरल घ्यायचा, 10 किलो शेण घ्यायचं, 10 किलो मूत्र घ्यायचं, 1 किलो गुळ घ्यायचं. गुळ काय साधं एकदम 50 रुपये किलोचं घ्यायचं नाही, काळं गुळ, कुठलं पडलेलं सडलेलं गुळ घ्यायचं. 1 किलो बेसन घालायचं आणि 1 किलो रस्त्यावरची माती, वडाचं झाड, पिंपळाचं झाड किंवा तुळशीच्या झाडाखाली माती असते ती, किंवा रस्त्यावरची पडलेले उडलेलं धुळ असते बघा, तो घालायचा आणि तो पुरा बॅरल भरायचा, पुरा बॅरल पाण्यानं भरायचा 180 लिटर आणि तो सावलीत ठेवायचा. आणि तुम्ही 15 दिवस 21 दिवस ठेवायला पाहिजे ते नियमाप्रमाणे. आणि त्याला हे रोज सकाळी संध्याकाळी 10-20 असं काटीन घालायचं, त्याच्यात ते फिरवत राहायचं, फिरवत राहिला मग त्याच्यावर सावलीत ठेवलं पाहिजे. आणि 21 दिवस झाल्यानंतर ते तुमच्या 1 एकरला जर मारला का नाही, तुमचं 2 ट्रॉल्या का 4 ट्रॉल्या ह्याचं तुमचं जे खत असतंय बघा, त्या खताला हे करतंय,
1: त्या खतावडे
0: तेवढा पर्याय. असं एक साधे उपाय आहेत पण आम्ही करत नाही ते. हा, गोमूत्र आहे, गोमूत्र सुद्धा काय सांगतात, गोमूत्र 2 प्रकारचे आहेत. हे जर्सी गाईचं गोमूत्र घ्यायचं नाही, ते कसं म्हणतात की ह्याच्यात जंगलात फिरलेली का चराला गेलेलीच गाय पाहिजे. आता गीर गाय वगैरे आमच्या आहेत, त्या गाया जंगलात फिरलेली गाय म्हणजे कशी असते, काळ्या गायचंच गोमूत्र पाहिजे, ते सगळ्यात भारी. काळ्या गायचं म्हणजे काय, ती काळी गाय फिरत असताना सूर्यप्रकाश ती परावर्तित, पांढरी गाय परावर्तित करते आणि काळी गाय सूर्यप्रकाश आत शोषून घेते.
1: बरोबर.
0: आणि त्या सूर्यप्रकाशाचं ते तिच्यामध्ये हे होत आहे, ते जे मूत्र मिळतंय ते सगळ्यात भारी आहे. आम्ही काय करतो, पाहिजे ते मूत्र घेतो, ती गोष्ट वेगळी.
1: हा,
0: मूत्र आम्ही पाहिजे ते घेतो, पण मूत्र ते मूत्रच, मूत्राने जमिनीचं नत्र सुधारत आहे. ह्या दृष्टिकोनातून आम्ही पाहिजे एवढं जाता जाताच विचार करत नाही आम्ही, पण आम्ही चला तिकडचा आणायचा. आता जाऊन सांगतो तिकडे दवाखान्यामध्ये, माझ्या मसूरवर हा रोग पडलेला आहे, मला औषध दे. मग तो देतोय औषध, तुम्ही मारता, मग तिकडे तिकडे बघत नाही. त्याला कसं वास्तविक पाहता 8 दिवसांनी एकदा करायला पाहिजे, पण आम्ही करत नाही. जैना म्हणून आम्ही त्याच्याकडे जाऊन सांगणार, ते रासायनिक, ते रासायनिकच. म्हणून आम्ही काय, कडीलिंब पाळाला आहे आणि रुईचा आहे, करंज आहे, धोत्रा आहे, एरंड आहे, या सगळ्या इथं तुमच्याकडेच पाला घ्यायचं, गोळा करायचं, त्याचं पेस्ट करायचं, गोमूत्रामध्ये घालायचं, ते सगळं पेस्ट करून पाणी करून गोमूत्रामध्ये 1 पंपाला 1/2 लिटर घालायचं आणि आठवड्याला एकदा मारत राहायचं, झालं. एवढे साधे उपाय आम्ही करत नाही, आम्ही रासायनिक कडेच वळालोय अजून सुद्धा. कारण आम्हाला आता साध्या पाल्याची पेस्ट पण करायला सवड नाही आहे. आणायचं, घ्यायचं, जायचं, आमचे किती पैसे जात आता विचार करायला पाहिजे की
1: आम्ही. होय ना, एवढा बारीक सारीक विचार करायला म्हणजे तेवढं जास्त कोण त्रास घेतच नाही,
0: त्रास घेत नाही. खरं बारीक सारीक विचार म्हणजे तुमचे पैसे उरतात मॅडम,
1: उरतात. हो,
0: तुमचे पैसे उरतात, तुम्ही कधी हातात कधीतरी विचार करणार नाही का नाही. मग आता साधं आता बघितला तर तुम्हाला शेतकऱ्याला सक्षम व्हायचं असेल तर मी एक या ठिकाणी आदरणीय पवार साहेबांचं एक त्यांचं पुस्तक वाचलंय. ते काय म्हणतात की तुम्हाला शेतकऱ्यांना जर सक्षम व्हायचं असेल तर 3 पर्याय आहेत. पर्यायी व्यवसाय करा. तुम्हाला 100 काय पाळा, म्हशी पाळा, शेळी पाळा आणि कोंबड्या पाळा. म्हणजे तुम्ही असता, तुम्हाला 100 रुपयाची गरज असेल तर कोंबडी विका, 500-1000 रुपयाची विका गरज असेल तर शेळी विका, आणि तुम्हाला 10-20 हजारची गरज असेल तर म्हैस विका. पर्याय आहेत का नाही मॅडम? मग ते सांगतात पर्याय, पण एकेकट्यानं कसं असतोय, याने पर्यायी व्यवसाय करा म्हणून सांगतात. अरे साधे, त्यांचे घ्यायला काय गेलं आम्हाला, पण ते बरोबर असतं ना. आम्ही त्याचा डीपमध्ये विचार, हे आपण मोठे झालेत आणि आम्हाला काय समजत नाही, तसं नसतंय ते. त्यांचा जर तुम्ही बारीक विचार केला तर ते चांगल्यासाठीच आहेत, त्यांनी पण शेती केलेली आहे, पण आम्ही ते घेत नाही असं आहे.
1: मग आता तुमच्या शेतीमध्ये सर काय कोणकोणती पिकं आहेत?
0: आता माझ्या शेतीमध्ये वाटाणा पेरलेला आहे. वाटाणा मी म्हणजे आता वाटाणा ह्याच्या संक्रांतीमध्ये वाटाणा, आता वाटाण्याच्या शेंगा तर तुम्हाला माहित आहे, भोगीला वाटाण्याच्या शेंगा लागतात. आमच्या इकडे केक काय पिकतंय ते लागतंय, ते वाटाणा शेंगा, ते सोले म्हणा, ते आता सोले तर का मेरावरनं बांधतो, सोडा मी बांधावरनं.

0: मग आता ते काय करतात वाटाणच्या शेंगा. मी मॅडम वाटाणच्या शेंगा तर तोडायला दररोज 4-5-6 माणसं लावत होतो. मग ते तोडण्यासाठी म्हणून 200 रुपये किलोने गेल्या माझ्या शेंगा त्या, 150 ते 200 रुपये किलोने गेल्या. मग ते झाल्यानंतर आता ते आणि आता बी पण होतंय त्याचं. बी पण आम्ही ठेवायला पुढच्या वर्षी ठेवायलाच पाहिजे. आणि मसूर पण आहे, आता मसूर आहे, जोंधळा आहे, जवस आहे, आणि आता काकडीची आळी घातलेली आहेत, खरबूस आहेत, आणि हे दोडकी आहेत. म्हणजे आम्हाला भाजीला काही कमतरता नाही आहे. आजूबाजूचे असतात, आमची घेऊन जातात, त्यांनी आम्हाला देतात.
1: बरोबर.
0: मग एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत म्हटलेलं आहे नाही, ते तसंच आहे.
1: आणि कसं म्हणजे आपल्या शेतात एखादी भाजी असली तर रोज 30-30 खाऊन
0: 30-30 खाऊन. मग तेच आम्ही काय म्हणतो, तुझी आम्हाला दे, आमची तू घे. मग आम्ही काय करतच नाही. मग ते आम्ही म्हणू ना, ते कसं असतंय की बांधावर जे आम्ही फिरतो त्या मेरू हे असतात बघा, ते सोले म्हणतो का नाही, ते बांधावर घालतो. त्याच्यावर त्या भेंड्या पण घालतो, कारण त्या भेंड्या शेतात घालून चालत नाही, त्या बांधावरच घातल्या पाहिजे असं ते घातलेलं असतंय. मग ते सुद्धा आता तुम्ही बघितलं तर ते विकताना गेलं तर 25 रुपयाला एक मापट लहानस, एवढं महाग असतं ते. पण ते सुद्धा त्या ह्या हवामानाच्या ह्याच्यामुळे ते पण आलं नाही ह्या वर्षी गेलं एकदम. म्हणजे हे झालं लोकांना तर थोडा त्रास झाला. पण आमच्याकडचा शेतकरी कधी सांगतो तुम्हाला, मी म्हणतो की सरकारच्या तुटपुंज्या मदतीवर न जगणारा आमचा शेतकरी, माती ह्या ढेकळा मातीच्या ढेकळातून मोती निर्माण करणारा आमचा शेतकरी आहे. पण शेतकऱ्यांना तुम्ही भिवू नका, आज नाही उद्या दिवस परत येईल आणि तुमचे दिवस सुखाचे येतील. न भीता तुम्ही कोणत्याही संकटाला सामोरे जा आणि तुमचे दिवस नक्की सुखाचे आल्याशिवाय राहणार नाही.
1: नक्कीच ना. आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे कोविडच्या काळात आपण बघितलं की तुम्ही जसं सांगितलं तो तर एक विषय होताच होता, पण बऱ्याचशा लोकांची नोकरी गेली आणि सगळेजण गावी परत आले, आणि गावी आल्यानंतर शेतीशिवाय पर्याय नव्हता, किंवा शेतीचं जे होतं किंवा भाजीपाला जो होता तो काय कधीच बंद नव्हता कोविडच्या काळात सुद्धा. त्यामुळे शेतकरीच त्यावेळी
0: तारू शकला.
1: हो, अशी परिस्थिती होती. त्यामुळे कोरोनानं ही खूप चांगली गोष्ट आपल्याला शिकवली,
0: अनुभव दिला. अनुभव दिले कोरोना असा आल्यानंतर आम्ही कसं जगलं पाहिजे.
1: जगलं पाहिजे. आणि त्यावेळी शेतीचं महत्व खूप पटून आलं लोकांना.
0: पण सरकारनं त्याचा विचार केला पाहिजे की आता काय समजा तुम्ही आता या बाजूला बघितला तर विकासाच्या नावाखाली शेतीचा राजरोसपणे बिमोड व्हायलाय.
1: होय ना.
0: आता आमच्या या बाजूला गेला हा हलगामचे बायपास घ्या, रिंग रोड घ्या. हलगामचे बायपासला तर मॅडम आम्ही एवढं लढतोय, 2002 पासून आम्ही लढतोय. तुम्हाला उदाहरण माहित असेल, पेपर मध्ये बातम्या हे सगळ्या माहित असेल. आता ह्या शेतकऱ्याचं सांगा, हे 2 एकर शेती आहे या शेतकऱ्याची, ही पुरी याची 2 एकर शेती झाले. आणि नियमाप्रमाणे कसं असतं मॅडम माहित आहे, तुमच्या तुम्ही मला काल एक सांगत, तुम्ही मला काल फोन केल्यानंतर मला तुम्ही कळालं असं कसं असतं. शेतकऱ्याला तुम्ही पहिला कल्पना दिली पाहिजे, मी तुझी शेती घेणार आहे आणि तुझं त्याच्याबद्दल म्हणणं काय. पण आता सरकारला काय झालंय, अधिक 3 कायदे काढलेत की आम्ही आमच्या विकासासाठी केव्हाही कोणतीही कसलीही जमीन आम्ही संपादित करू तेव्हा तुम्ही त्याला काय विचारू शकत नाही. पण हे चुकीचं आहे. शेतकऱ्याचं सहमती घ्या ना, ते का तुमच्या हक्काची नवी जमीन, शेतकरी त्याचं जगणं कसं. मॅडम आज जर शेती गेली म्हणून समजा, तर शेती गेल्यानंतर ह्या शेतीवर रोजगार किती जाणार आहे ह्याचा विचार केला पाहिजे. किती रोजगार आहेत, आम्ही आज पिकवतो, पिकवल्यानंतर ते आम्ही बाजूला देतो, ते तो दलाल घेतोय, दलालाचा रोजगार झाला, त्यानंतर भाजीवाला घेतात, तो रोजगार गेला, हे सगळं त्याच्यानंतर ते खाणारे गेले. हा सायकल आहे. आता दूध म्हटला, दूध आम्ही विकतो दुधाचं, हे सगळे सायकल आहेत. पण सरकारनं याचा गांभीर्याने, आम्ही विकासाला कधीच विरोध करणार नाही. मॅडम आमच्या देशामध्ये 22-23% जमीन अजूनही पडीक आहे, त्या पडीक जमिनीमध्ये तुम्ही विकास करा, त्याच्याबद्दल काय नाही. आणि ही पिके जमीन जी पिकं येतात नाही त्याच्यामध्ये प्राणवायू येत आहे पिकामध्ये, हरित पिकामध्ये. तुम्ही प्राणवायूसाठी मोठमोठ्या फॅक्ट्या उभा करायलाय, पण खरा निसर्गाने दिलेला प्राणवायू जर तुम्ही मारून टाकायला लागला तर तुम्ही जगवणार कसं देशाला.
1: होय ना.
0: आणि शेतकरी जगणार कसं. प्राणवायू तुम्हाला प्राणवायू मिळतोय, आणि हरित पट्टा जो असतोय हरित पट्ट्यामुळेच माणसं आता इकडे म्हणतात की तुम्ही प्रत्येक जिनस हे विकत घेता येत नाही. आरोग्य विकत घेता येते काय, येत नाही. आरोग्य विकत घेता येतच नाही. आरोग्य हे आरोग्यानंच तयार केलं पाहिजे, निसर्गानंच तयार केलं पाहिजे. पण हे ज्या सरकारनं आमच्या विचारात घेतलं पाहिजे की शेतकरी जगला तर देश जगेल, याचा विचार गांभीर्याने विचार करून माझी सरकारला विनंती आहे. विकासाला विरोध नाही आहे, विकास जरूर करावा, पण शेतकऱ्याला तारून तुम्ही विकास करा.
1: खूपच चांगली उदाहरणं तुम्ही सांगितलं सर. आणि खरंच विकासाच्या नावाखाली जे काही होतंय ते अगदी म्हणजे चिंतेचाच विषय आहे आणि दुःखद विषय आहे खरं तर. पण आता त्यांच्या डोक्यात काय चाललंय ते आपण नाही बोलू शकत, त्यामुळं पण शेतकऱ्याकडे नक्कीच लक्ष द्यावं. आणि शेतकऱ्यांनी सुद्धा आपल्यासोबत लोकांचाही विचार करून जे विषमुक्त अन्न आहे ते बनवण्याचा पिकवण्याचा प्रयत्न करावा अशी आपण विनंती करूया सर्व शेतकऱ्यांना. आणि शेवटी सर, म्हणजे अनेक युवा पिढी, म्हणजे आता युवा पिढी शेतीकडे थोडीफार वळताना दिसते, पण त्यांनाही अनेक अडचणी असतील. म्हणजे कष्टाची सवय नाही म्हणा, किंवा अचानक हे शेतीमध्ये काम करणं, किंवा आणि काही त्यांचे अडचणी असतील, तरीही आपण शेतीकडे वळवण्यासाठी काय असं सांगू की युवा पिढीनं जरा शेतीकडे लक्ष द्यावं?
0: त्याच्यामध्ये काय झालं मॅडम सांगू तुम्हाला, की आम्ही चुकले, आम्ही थोडं चुकलेलो आहे. हे बघा, मी नाण्याच्या दोन्ही बाजू सांगतो, मला सत्य तेच. मी माझा मुलगा, आता माझ्या वडिलांनी मला लहानपणापासून शेतात घेऊन गेले, म्हणून मला शेतीची आवड निर्माण झाली. आम्ही काय केलं सांगा, शिक्षणाच्या नावाखाली आमच्या मुलांना आम्ही शेती करायचं सोडून दिलेलं. शेती करूच नकोस, मी शेती करतो, तू शाळेला जा, शाणा हो म्हणून सांगतात. पण मी काय म्हणतो, तुम्ही आता शनिवार रविवार सुट्टी असते का, त्यावेळेला तुम्ही मुलांना शेतीत गुंतवा, थोडं तरी त्यांना गुंतवा. आणि अनुवंशिकता, तुम्ही सांगतो, तुम्हाला माझं साधं उदाहरण घेतो की आमच्या या गल्लीमध्ये सगळे शेतकरी होते, एकेकाची आता एकेकड्याची गुरं नाही आहेत, त्यांची गुरं नाही आहेत, पण अनुवंशिकता अशी येते की सगळी ती मुलं ज्यांची गुरं नाही ती मुलं आमच्या घरात येतात, आमच्या घरात येतात आणि गुरांची सेवा करायला लागतात. आम्ही हे करते कर म्हणून सांगितलं करतात, मग तो तुम्ही विचार करतो, अनुवंशिकता ही कुठे जात नाही. म्हणून मुलांना, शेतकऱ्यांना मी सांगतो की तुमच्या मुलांना किती शाळा शिका, शाळा शिकण्याबद्दल माझा विरोध नाही आहे, शिक्षण शिकायला पाहिजे, पण मुलांना कितीही शिक्षण शिकवलं तुम्ही शेतकरी आहेत, कारण ह्याच्यानंतर शेतीच टिकणार आहे, शेती शेतीच तुम्हाला जगवणार आहे. मुलांना शेतीमध्ये घेऊन जावा, त्याला शेतीमध्ये इंटरेस्ट द्या. परिवर्तनवादी शेती असू द्या, त्याच्याबद्दल काय नाही, शेतीमध्ये आता परावर्तित झाले, परिवर्तन झालं ती गोष्ट वेगळी, पण शेतीमध्ये थोडं त्यांना इंटरेस्ट द्या.
1: होय ना.
0: मग आम्ही काय करतो की मुलांना शिक्षण शिकवतो, मोठं करतो, केल्यानंतर ती मुलं आम्हाला बघितली नसतात, कारण आम्ही त्यांना त्यांच्या संस्कृती दिलो नसतो शेतात जा म्हणून. मग ती मुलं जर लोटा लागली, पाहिजे बोलायला लागली, तर आम्हाला वाईट काय वाटतंय की एवढं केलो, तेवढं ते केलो, ह्याला एवढं शिकवलो आणि तो आम्हाला सोडून गेला म्हणून सांगतात. मग तुम्हीच शिकवला नाही, तर उदाहरण मी हवी तेवढी देऊ शकतो, माझ्या समोरच आहे. मग मी त्यांना बोलतो, मी त्यांना की तुम्ही म्हणूनच तेव्हा लहानपणापासून मुलांना शनिवार रविवार मुलांना फक्त शेतात घेऊन गेला असता तर तुमची कामं केली असते होतंय. कारण शेतीमध्ये मॅडम आता पगार देऊन शेती चालत नाही, घरची माणसं शेती करायलाच पाहिजे. आता आमच्या गल्लीमध्ये म्हणा, आमचे ही मुलं ही सगळी, मी शेतात गेलो तर समजा की सगळी मुलं, आता आमच्या तेव्हा कसं होतं, माणसं लागत होती, आता माझ्याकडे मी माझ्या ह्याच्यामध्ये एवढी मुलं येतात की माझी मळणी लिलिया अशी पार पडते, 10-20-22 जण येतात, लिलिया पार पडते, काय द्यावं लागत नाही त्यांना, आपणच काम करतात, आपणच आम्हीच आणून द्यावं लागतंय. नको नको म्हणून सांगतात. पण ह्यासाठी म्हणून ह्याच्यानंतर शेती चालायचं असेल तर युवा शक्तीला माझी एकच विनंती आहे, शेतीशिवाय पर्याय नाही. आणि तुम्ही युवकांनो, तुम्ही नोकरी पाहिजे तेवढं करा, पण यानंतर शेतीशिवाय पर्याय नसल्याने तुम्ही शेतीकडे थोडं लक्ष दिलं पाहिजे. शेती, कारण शेती हीच म्हणजे हे एक जीवनाचं एक सार आहे, आणि ती सार जर तुम्ही सोडून गेला तर तुम्ही मुक्त व्हाल. त्यासाठी म्हणून प्रत्येक युवकाने शेतीकडे गांभीर्यानं लक्ष देऊन शेती करावं, आणि आमचा देश सुजलाम सुफलाम कसा होईल याकडे अगदी बारकाईनं लक्ष देऊन जगामध्ये देश एकदम सुजलाम सुफलाम व्हावं, असं नाव रूपाला यावं, अशी आमची म्हणजे माझी युवा शेतकऱ्यांना विनंती आहे.
1: नक्कीच, खूप छान सर. आणि शेवटी आणखीन एक प्रश्न सर, की ठीक आहे, पारंपरिक शेती तुम्ही इतकी वर्ष झालं करताय, किंवा अनेक शेतकरी आता याच्यामध्ये गुंतलेत, सेंद्रिय शेतीकडे वळताना दिसतंय आपल्याला चित्र, पण तरीही एक शेतकरी म्हणून तुमच्या समोर काय काय अशी आव्हानं येतात ज्याच्यामुळं शेतीवरती खूप परिणाम होतो आणि त्याचा फटका मग शेतकऱ्याला बसतो आणि मग त्यांच्या अनेक अडचणी पुढे सुरू होतात.
0: अडचणी फटका बसतो हवामान, आम्हाला हवामान म्हणजे आता निसर्ग जर कोपला तर ते अतिवृष्टी होते त्याच्यामुळे तर फटका बसतोय. मग फटका तो बसल्यानंतर आता बघा, निसर्गानं काहीतरी एक म्हणजे एक निसर्गाने नियम केलेला आहे, एकामध्ये गेलं की दुसऱ्यामध्ये येतं यायचं, पण दोन्हीमध्ये जर गेलं तर शेतकरी खंगला जातोय. आणि त्याच्यामुळे काय झालंय, आता शेतकऱ्यांना ऐकणे, शेतकऱ्यांना सरकार सुविधा पाहिजे तेवढ्या देत आहे, सुविधा दिलो म्हणून सांगताय, पण त्या सुविधा ऐकणे शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत येऊन पोहोचत नाहीत. आता साधं घ्या, मी एवढं काम करताना किसान क्रेडिट कार्ड म्हणा, आम्ही किसान क्रेडिटसाठी एवढी आंदोलन करतो, पण मलाच किसान क्रेडिट कार्ड नाही, म्हणजे आम्ही शेती कशी करायची सांगा. आणि त्याचबरोबर मी आता बघा, इन्शुरन्स उतरा म्हणून सांगतात, हे सरकारी इन्शुरन्स उतरा, तुमच्या पिकाला आम्ही देऊ सांगतात. मी 2016-17 इन्शुरन्स उतरलो, 2022 उतरलो, 2023 उतरलो, अजून पण 1 रुपयाला नाही. तुमचा तुम्ही हा भाग आमचा दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर झालाय, नसेल तर तुम्ही देऊ नका, पण अजून पण तुम्ही जर देत नसाल तर. परवा आम्ही तेच जिल्हाधिकारी साहेब डीसी साहेबांच्याकडे गेलो होतो, आम्ही त्यांना सांगितलं की सर आम्ही इन्शुरन्स उतरलाय, पिकाचा इन्शुरन्स उतरलाय, पण अजून पण त्याची जर मोबदला जर मिळत नसेल तर शेतकरी जगणार कसा. तुम्ही एरवी आम्ही द्या म्हणून आम्ही तुम्हाला म्हणत नाही, पण ज्या वेळेला तुम्ही दुष्काळग्रस्त जाहीर होतोय तेव्हाच द्या। मग शेतकरी कधी कोणाकडे घेणार नाही मॅडम। तुम्ही जर तुम्ही बघितला तर शेतकरी पिकला, आता देशाचं तुम्ही सांगितलं कोरोनाचं उदाहरण, हा तसं शेतकरी जर अन्नधान्य पिकलं तर देशाची हे उलथापालथ हे होणार आहे की त्याला हा बदल होणार की। मग त्यासाठी आणि आर्थिक सुबत्ता वाढवायचं असेल तर आमच्या शेतीवरच आहे। देशाची आर्थिक सुबत्ता वाढवायची असेल तर फक्त शेतीच आहे, बाकी दुसरं काय नाही। फक्त व्यवसाय येतात जातात ती गोष्ट वेगळी। मग आर्थिक कणा जर मजबूत करायचा असेल तर शेतकऱ्यांना मजबूत करणं हे सरकारचं सर्वात मोठं कर्तव्य आहे आणि सरकारनं ते करावं अशी समस्त शेतकरी बंधूतर्फे माझी सरकारला विनंती आहे।
1: बरोबर सर, म्हणजे एकंदरीत काय की शेती करत असताना तुम्हाला हवामानाचा अंदाज घेणं खूप गरजेचं आहे, म्हणजे निसर्गावरतीच अवलंबून आहे, निसर्ग कशी साथ देईल आपल्याला त्याच्यावर।
0: हवामान पण मॅडम बरोबर, हवामानचा अंदाज सांगतात मॅडम, पण हवामानचा अंदाज चुकलेला आहे। आता कालच मी ऐकलं आता एल निनो हे वगैरे ते आले म्हणून सांगायला आहेत, पण एल निनो यायलंय 4 महिने पुढे ढकललंय हे कधी सांगता येत नाही, त्यांना पण सदा कळेना। साधा शेतकरी सांगतोय, तुम्ही बघितला मी गेल्यानंतर शेतात गेल्यानंतर केव्हा पोष येणार सांगतो। साधे उदाहरण आहे मॅडम, तुम्ही बघितला तर आमचे ते गवतच्या वळ्या घातलेल्या असतात, त्या वळ्या घातलेल्या असल्या की नाही, तिथं बगळे असतात बघा ते पांढरे बगळे, त्या वळीवर त्या गवताच्या गंजीवर तरी बसलेले असलेले लाईन, एकच नगवागा नव्हे लाईन बसले असे, पुढे समजायचं की पाऊस येणार आहे म्हणून। छोटी छोटी उदाहरण आहेत, तुमच्या घरावरनं माकडं गेली पावसाचं ते साधं, आणि पश्चिमेकडे लाल ते दिसतंय बघा, ते पावसाची थोडी थोडी उदाहरण असतात ते। आणि दुष्काळ पडायचं असेल तर घार बघा, घार सगळ्यात वरती झाडाच्या टोकावर घरटं बांधते, टोकावर घरटं बांधलं की समजायचं की ह्या वर्षी पावस दुष्काळ पडणार आहे, आम्ही कसं पुढे जगलं पाहिजे। ह्याच या सगळ्या सगळ्या थोड्या थोड्या गोष्टी आहेत, पावसाचं येणं जाणं निसर्ग कसा आहे या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यात।
1: होय ना, म्हणजे निसर्गामध्ये राहून याचा अभ्यास तुम्हाला आला आणि तुम्ही या गोष्टी सांगू शकता की याच्यामुळे असं घडू शकतं
0: घडू शकतं। मग आम्ही ते पुढे तयार राहिलं पाहिजे ने, आता पाऊस येणार आहे 4 दिवसात पाऊस येणार, आम्ही काय तयारी केली पाहिजे, मग ते समजतंयच मॅडम ते। म्हणून आम्ही तयारी, जाणकार शेतकरी फार विचारक असतं, पण ते आता हवामान घडीत एका दिवसाचं हवामान आलंय मॅडम। तुम्ही मागच्या वेळेला बघितला गेल्या वर्षी 25 तारखेला पाऊस पडलेला, 25 जानेवारीला पाऊस पडलेला, अजून पण पाऊस पडला नाही, पण आता सांगालेत मुसळधार पावसाची शक्यता आहे म्हणून सांगालेत। मला हे जर बघितल्यानंतर आता ते मी बघालोय जे दृश्य बघालोय पावसाचं, त्याला मला उदाहरण दिसालंय। पण आमचं आता काय झालंय, रब्बी हंगाम आल्याने ते रब्बी पिकं काढायला आलेत, कारण ह्याच्या 2 वर्षाच्या आधी गेल्या वर्षी नाही त्या वर्षाच्या आधी ते आम्ही मसूर वगैरे काढून ठेवलेली होती मॅडम, ती मसूर असा पाऊस पडला सांगू तुम्हाला, ते सगळं बाधून गेलं, काढून ठेवलेलं होतं बाधून गेलं सगळं। मग गेल्या वर्षी थोडं झालं, मग आता तेच मी माझं आता वाटाणा मसूर वगैरे काढायला आले, माणसं लावायचं का नाही हा मला भीती वाटाले, कारण राप राप राप पाऊस पडला म्हणून समजा, मग रात्री 1 वाजता उठून जायचं, सगळं गोळा करायचं, त्याच्यावर प्लास्टिक घालायचं, सगळं हे असं असतंय। काय करा, आम्ही भीत नाही सोडा, काय त्या येणार आहे।
1: सगळ्यांनी तुमच्यासारखाच विचार केला सर, तर म्हणजे हे जे आत्महत्यांचं प्रमाण आहे ते खरंच कमी होईल। प्रत्येकाच्या वेगवेगळ्या अडचणी असतात, पण तरी सुद्धा एक पॉझिटिव्हनेस जो येतो किंवा जो उत्साह येतो एखाद्याकडे बघितल्यानंतर तो वाटेल। आणि असं कामही तुम्ही करत आहात, कारण युवा शेतकरी तुम्ही तयार करताय तुमच्यासोबत, आणि असे ठिकठिकाणी मार्गदर्शन पण करताय, सेंद्रिय शेतीकडे वळा म्हणून असे मार्गदर्शन पण तुमच्याकडून चालू आहे, आणि असंच तुमचं कार्य पुढेही चालू असावं सर, यासाठी आमच्याकडून शुभेच्छा आहेत तुम्हाला। आणि तुम्ही आज आम्हाला वेळ दिला त्याबद्दल थँक्यू सो मच।
0: धन्यवाद।

नमस्कार, तुम्ही ऐकताय वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू आणि आजच्या स्वर झंकार या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत स्वरगंध भजनी मंडळाकडून गायलेली गाणी, ज्यामध्ये खूप साऱ्या महिलांनी भाग घेतलेला आहे. त्याच्यातली थोडी नावं मी तुम्हाला सांगते. भाग्यश्री कुलकर्णी, सुवर्णा शिंपी, संगीता मंगल, रत्ना, सुनीता इंदुमती, सुमेधा, संगीता रूपा आणि सुमती यांच्या आवाजातील सुमधुर गाणी आपण ऐकणार आहोत. तुम्ही ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE.

नमस्कार, मी वर्षा उसगावकर। वेणुध्वनी हे रेडिओ केंद्र तुमच्या आवडीचं आहेच, पण त्यात अजून सहभागी व्हा, त्यातल्या अनेक कार्यक्रमांचा लाभ घ्या। त्यात अनेक सामाजिक कार्यक्रम तुमच्यासाठी सादर केले जातात, इंटरॅक्शन असतं, यात सहभागी व्हा, हेच मला तुम्हाला कळकळीचं सांगणं आहे। धन्यवाद, नमस्कार।

नमस्कार, मी शर्मिष्ठा राऊत. तुम्ही ऐकत आहात वेणू ध्वनी 90.4. आजच्या आपल्या या सगळ्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये आपल्याला टेलिव्हिजन बघायला खूप कमी मिळतो. हा आपण रेडिओ मात्र आपण ऐकतो, कारण जास्तीत जास्त वेळ हा आपण गाड्यांमधनच बाहेर प्रवासातच घालवत असतो. त्यामुळे कायम आपल्या बरोबरीला आपली साथ देणारा हे रेडिओ स्टेशन आपल्या बरोबरच असतं. आणि या वेणूध्वनीच्या या 90.4 वर अनेक वेगवेगळे कार्यक्रम येत असतात. काही कार्यक्रम मी सुद्धा ऐकलेले आहेत, तर त्याचा तुम्ही सुद्धा जास्तीत जास्त आस्वाद घ्या, हेच मी तुम्हाला आवाहन करते. थँक्यू.

हा होता आजचा स्वरझंकार, ज्यामध्ये आपण स्वरगंध भजनी मंडळाकडून गायलेली गाणी ऐकली. खूप साऱ्या महिलांनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे. कशी होती गाणी मला जरूर कळवा. नंबर आहे 9019904904. मनीषा पुन्हा असेलच एक नवीन कार्यक्रम घेऊन, पण तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा वेणुधुनी 90.4 FM KLE.

0: आपल्या बाळाला द्या ऐकण्याचा आनंद. जन्मजात बहिरेपणा असलेल्या लहान मुलांसाठी केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC घेऊन आले आहेत एक सुवर्ण संधी. मोफत क्वाक्लेअर इम्प्लांट शस्त्रक्रिया योजना. उत्तर कर्नाटकातील ही योजना राबवणारे केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल हे पहिले खासगी हॉस्पिटल आहे. आतापर्यंत 35 पेक्षा अधिक मुलांना या योजनेचा लाभ मिळाला. याची पात्रता वय वर्ष 3 वर्षाखालील मुले, गंभीर ते अतिगंभीर, श्रवण कमी असणं, हिअरिंग एड वापरूनही फायदा होत नसणं, शस्त्रक्रियेसाठी वैद्यकीय दृष्ट्या योग्य नसणं, अशी मुले याचा फायदा घेऊ शकतात. ही शस्त्रक्रिया केल्यानंतर तुमची ऐकण्याची क्षमता पुन्हा मिळणं, बोलण्याची व भाषेची प्रगती सुधारणं, शिक्षण व सामाजिक विकासात मदत, उज्ज्वल भविष्यासाठी नवी संधी. तेव्हा उशीर करू नका, लवकर उपचार म्हणजे उत्तम परिणाम. आजच भेट द्या केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC बेळगावी. ENT विभाग, OBD नंबर 16 येते. आजच नोंदणी करा, मोफत तपासणीची संधी मिळवा.
1: माँ बनने में हो रही है देर, इंतजार है खुशखबरी का. देयर इज वन नेम यू कैन ट्रस्ट, KLE फर्टिलिटी सेंटर. विद साइंस, सोल एंड सेंसिटिविटी, जिंदगी को दो नई शुरुआत KLE IVF के साथ. आज ही विजिट करें KLE फर्टिलिटी सेंटर, OPD नंबर 97, शरावती सेकंड फ्लोर, KLE's डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल एंड MRC बेळगावी. फोन नंबर 0831255530 एंड 247377, एक्सटेंशन 1530.

0: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल कडून केली फर्टिलिटी सेंटर सुरू झाले आहे. अत्याधुनिक IVF सुविधांसोबत सुसज्ज सेंटर OPD साठी तयार आहे. केली फर्टिलिटी सेंटर मध्ये आधुनिक प्रजनन सेवा देत आहोत, ज्यामध्ये समाविष्ट आहे प्रजनन औषध, क्लिनिकल एम्ब्रॉलॉजी, एंड्रोलॉजी आणि एंडोस्कोपी साठी विशेष OPD, 3D लॅप्रोस्कोपी आणि हिस्ट्रोस्कोपी सारख्या अत्याधुनिक एंडोस्कोपी सेवा सुद्धा. समर्पित फेटल मेडिसिन युनिट, ज्यामध्ये एक इनहाऊस पूर्ण वेळ सल्लागार असणार आहे, तज्ञ डॉक्टरांची टीम असेल. आम्ही आमच्या रुग्णांना सर्वोत्तम काळजी प्रदान करण्यासाठी तत्पर आहोत. आमचा पत्ता: केली फर्टिलिटी सेंटर, OPD नंबर 97, शरावती, सेकंड फ्लोअर, केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC. फोन नंबर 08312551530 आणि 247377 एक्सटेन्शन 1530.
1: ಬೆಳಗಾವಿಯ KLE ಆಯುರ್ವೇದ ಆಸ್ಪತ್ರೆಯು ಆರೋಗ್ಯ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಉತ್ಕೃಷ್ಟ ಸೇವೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸುತ್ತಿದೆ.
2: ರೋಗಿಗಳಿಗೆ ಉತ್ತಮ ಸೇವೆ ಕಲ್ಪಿಸಿಕೊಡಲು ಅವಶ್ಯವಾದ ನುರಿತ ತಜ್ಞರಿಂದ ತಪಾಸಣೆ, ಹೊರ ಹಾಗೂ ಒಳರೋಗಿ ವಿಭಾಗ ಅನುಭವಿ ಆಯುರ್ವೇದ ವೈದ್ಯರಿಂದ ಹೊಂದಿದೆ.
1: KLE ಆಯುರ್ವೇದ ಆಸ್ಪತ್ರೆಯ ಮುಖ್ಯ ಧ್ಯೇಯ ರೋಗ ನಿವಾರಣೆ, ಆರೋಗ್ಯ ನಿರ್ವಹಣೆ.
2: ನಿಮ್ಮ ಆರೋಗ್ಯ ಸಮಸ್ಯೆಗಳಿಗೆ ಆಯುರ್ವೇದ ಚಿಕಿತ್ಸೆಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ
1: KLE ಆಯುರ್ವೇದ ಆಸ್ಪತ್ರೆ, ಶಹಪುರ, ಬೆಳಗಾವಿ. ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 08312486286.

0: आज दिवसभर फार अस्वस्थ होती ती,
1: म्हणजे
2: रडत पण होती, कोणाशी बोलत होती माहित नाही, पण पुरुष होता.
1: काय नाव आहे त्याचं?

0: केली फार्मसी कॉलेज बेळगाव शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. एअरपोर्ट रोड बसवंतकुडची बेळगाव येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज नव्या कॅम्पस मध्ये महाविद्यालय स्थलांतरित झाले आहे. उपलब्ध अभ्यासक्रम असा आहे बी फार्म, फार्म डी, एम फार्म, पीएचडी. फार्मसी क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्यासाठी सुवर्ण संधी. महाविद्यालयाची प्रमुख वैशिष्ट्ये 100 अधिक वर्षाची शैक्षणिक परंपरा आणि अनुभव. जगभरातील 3,000 अधिक माजी विद्यार्थ्यांचे भक्कम नेटवर्क. बेळगाव विमानतळ रस्त्यावरील सुसज्ज आणि अत्याधुनिक नवा कॅम्पस. परिणामाधारित शिक्षण पद्धती. प्रगत डिजिटल लर्निंग इकोसिस्टम. जागतिक दर्जाचे ग्रंथालय आणि माहिती केंद्र. आधुनिक प्रयोगशाळा व प्रात्यक्षिक प्रशिक्षण सुविधा. आधुनिक वसतिगृहे आणि क्रीडा सुविधा सुद्धा. नॅक A+ ग्रेड आणि NIRF क्रमवारी प्राप्त प्रतिष्ठित संस्थेत गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि उत्तम रोजगार संधींना प्राधान्य. अधिक माहितीसाठी संपर्क करा 0831-2471-399 आणि 9740-63-9702. वेबसाइट आहे www.kleifarm.edu.
1: ಬೆಳಗಾವಿಯ KLE ಆಯುರ್ವೇದ ಆಸ್ಪತ್ರೆಯು ಆರೋಗ್ಯ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಉತ್ಕೃಷ್ಟ ಸೇವೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸುತ್ತಿದೆ.
2: ರೋಗಿಗಳಿಗೆ ಉತ್ತಮ ಸೇವೆ ಕಲ್ಪಿಸಿಕೊಡಲು ಅವಶ್ಯವಾದ ನುರಿತ ತಜ್ಞರಿಂದ ತಪಾಸಣೆ. ಹೊರ ಹಾಗೂ ಒಳರೋಗಿ ವಿಭಾಗ ಅನುಭವಿ ಆಯುರ್ವೇದ ವೈದ್ಯರಿಂದ ಹೊಂದಿದೆ.
1: KLE ಆಯುರ್ವೇದ ಆಸ್ಪತ್ರೆಯ ಮುಖ್ಯ ಧ್ಯೇಯ ರೋಗ ನಿವಾರಣೆ, ಆರೋಗ್ಯ ನಿರ್ವಹಣೆ.
2: ನಿಮ್ಮ ಆರೋಗ್ಯ ಸಮಸ್ಯೆಗಳಿಗೆ ಆಯುರ್ವೇದ ಚಿಕಿತ್ಸೆಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ
1: KLE ಆಯುರ್ವೇದ ಆಸ್ಪತ್ರೆ, ಶಹಾಪುರ, ಬೆಳಗಾವಿ. ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 0831-2486-286.

0: आरोग्य हीच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव केल अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. अलर्जी, त्वचारोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवंत कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या.
1: KLE's Dr. Prabhakar Kore Charitable Hospital, Nehru Nagar, Belgaum. 24 hours of free services for OPD and IPD patients. Free ECG, free X-ray, free sonography and free lab services are provided to the needy patients. General operations, cataract and C-sections are done free of cost. More than 70 lakhs of OPD patients and 6 lakhs of IPD patients have been benefited by KLE's Dr. Prabhakar Kore Charitable Hospital. Around 3 lakhs of free surgeries, 85,000 plus free delivery, 45,000 plus free cataract operations have been conducted. To avail the free services and treatments, please contact 99726-91578 and 77954-35314.

बीएलई फार्मसी कॉलेज बेळगाव शैक्षणिक वर्ष 2026 आणि 2027 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. एअरपोर्ट रोड बसवणकुडची बेळगाव येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज नव्या कॅम्पस मध्ये महाविद्यालय स्थलांतरित झाले आहे. उपलब्ध अभ्यासक्रम असा आहे बी फार्म, फार्म डी, एम फार्म, पीएचडी. फार्मसी क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्यासाठी सुवर्ण संधी. महाविद्यालयाची प्रमुख वैशिष्ट्ये 100+ वर्षाची शैक्षणिक परंपरा आणि अनुभव. जगभरातील 3,000+ माजी विद्यार्थ्यांचे भक्कम नेटवर्क. बेळगाव विमानतळ रस्त्यावरील सुसज्ज आणि अत्याधुनिक नवा कॅम्पस. परिणामाधारित शिक्षण पद्धती. प्रगत डिजिटल लर्निंग इकोसिस्टम. जागतिक दर्जाचे ग्रंथालय आणि माहिती केंद्र. आधुनिक प्रयोगशाळा व प्रात्यक्षिक प्रशिक्षण सुविधा. आधुनिक वसतिगृहे आणि क्रीडा सुविधा सुद्धा. नॅक A+ ग्रेड आणि NIRF क्रमवारी प्राप्त प्रतिष्ठित संस्थेत गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि उत्तम रोजगार संधींना प्राधान्य. अधिक माहितीसाठी संपर्क करा 0831247133.

0: केली फार्मसी कॉलेज बेळगाव शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. एअरपोर्ट रोड बसवणकुडची बेळगाव येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज नव्या कॅम्पस मध्ये महाविद्यालय स्थलांतरित झाले आहे. उपलब्ध अभ्यासक्रम असा आहे बी फार्म, फार्म डी, एम फार्म, पीएचडी. फार्मसी क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्यासाठी सुवर्ण संधी. महाविद्यालयाची प्रमुख वैशिष्ट्ये 100 अधिक वर्षाची शैक्षणिक परंपरा आणि अनुभव. जगभरातील 3,000 अधिक माजी विद्यार्थ्यांचे भक्कम नेटवर्क. बेळगाव विमानतळ रस्त्यावरील सुसज्ज आणि अत्याधुनिक नवा कॅम्पस. परिणामाधारित शिक्षण पद्धती. प्रगत डिजिटल लर्निंग इकोसिस्टम. जागतिक दर्जाचे ग्रंथालय आणि माहिती केंद्र. आधुनिक प्रयोगशाळा व प्रात्यक्षिक प्रशिक्षण सुविधा. आधुनिक वसतिगृहे आणि क्रीडा सुविधा सुद्धा. नॅक A+ ग्रेड आणि NIRF क्रमवारी प्राप्त प्रतिष्ठित संस्थेत गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि उत्तम रोजगार संधींना प्राधान्य. अधिक माहितीसाठी संपर्क करा 08312471399 आणि 9740639702. वेबसाईट आहे www.kleparm.edu.
1: ಆರೋಗ್ಯವೇ ನಿಜವಾದ ಸಂಪತ್ತು. ನಿಮ್ಮ ಮತ್ತು ನಿಮ್ಮ ಕುಟುಂಬದ ಆರೋಗ್ಯದ ಕಾಳಜಿಗಾಗಿ ವಿಶ್ವಾಸಾರ್ಹ ಹೆಸರು KLE ಹೋಮಿಯೋಪತಿ ಮೆಡಿಕಲ್ ಕಾಲೇಜ್ ಅಂಡ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್, ಬಸವನಕುರ್ಚಿ, ಬೆಳಗಾವಿ. ಅನುಭವ ಹೊಂದಿದ ವೈದ್ಯರ ತಂಡ, ಸುಸಜ್ಜಿತ ಒಪಿಡಿ ಸೇವೆಗಳು, ಆಧುನಿಕ ಸೌಲಭ್ಯಗಳು, ಔಷಧಿ ವಿತರಣೆ ಹಾಗೂ ರೋಗಿ ಕೇಂದ್ರಿತ ಚಿಕಿತ್ಸಾ ಸೇವೆಗಳು ಇಲ್ಲಿ ಲಭ್ಯವಿವೆ. KLE ಸಂಸ್ಥೆ ಶಿಕ್ಷಣ, ಆರೋಗ್ಯ ಸೇವೆ ಮತ್ತು ವೈದ್ಯಕೀಯ ತರಬೇತಿಗೆ ಒತ್ತು ನೀಡುತ್ತದೆ. ಅಲರ್ಜಿ, ಚರ್ಮ ರೋಗಗಳು, ಸಂಧಿವಾತ ಮತ್ತು ಕೀಲು ನೋವು, ಮೈಗ್ರೇನ್, ಉಸಿರಾಟದ ಸಮಸ್ಯೆಗಳು, ಜೀರ್ಣಕ್ರಿಯೆ ತೊಂದರೆಗಳು, ಮಹಿಳಾ ಹಾಗೂ ಮಕ್ಕಳ ಆರೋಗ್ಯ ಸಮಸ್ಯೆಗಳು ಮತ್ತು ದೀರ್ಘಕಾಲದ ಆರೋಗ್ಯ ಸಮಸ್ಯೆಗಳಿಗೆ ಹೋಮಿಯೋಪತಿ ಚಿಕಿತ್ಸೆ ಲಭ್ಯ. ಆರೋಗ್ಯಕರ ಜೀವನಕ್ಕಾಗಿ ಹಿಂದೆ ಭೇಟಿ ನೀಡಿ KLE ಹೋಮಿಯೋಪತಿಕ್ ಮೆಡಿಕಲ್ ಕಾಲೇಜ್ ಅಂಡ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್, ಏರ್ಪೋರ್ಟ್ ರೋಡ್, ಬಸವನಕುರ್ಚಿ, ಬೆಳಗಾವಿ. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9448148503 ಹಾಗೂ 8123871607.

0: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल कडून केली फर्टिलिटी सेंटर सुरू झाले आहे. अत्याधुनिक IVF सुविधांसोबत सुसज्ज सेंटर OPD साठी तयार आहे. केली फर्टिलिटी सेंटर मध्ये आधुनिक प्रजनन सेवा देत आहोत, ज्यामध्ये समाविष्ट आहे प्रजनन औषध, क्लिनिकल एम्ब्रॉलॉजी, एंड्रोलॉजी आणि एंडोस्कोपी साठी विशेष OPD, 3D लॅप्रोस्कोपी आणि हिस्ट्रोस्कोपी सारख्या अत्याधुनिक एंडोस्कोपी सेवा सुद्धा. समर्पित फेटल मेडिसिन युनिट, ज्यामध्ये एक इनहाऊस पूर्ण वेळ सल्लागार असणार आहे, तज्ञ डॉक्टरांची टीम असेल. आम्ही आमच्या रुग्णांना सर्वोत्तम काळजी प्रदान करण्यासाठी तत्पर आहोत. आमचा पत्ता: केली फर्टिलिटी सेंटर, OPD नंबर 97, शरावती, सेकंड फ्लोअर, केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC. फोन नंबर 08312551530 आणि 247377 एक्सटेन्शन 1530.
1: KLE Technological University, Belagavi. Admissions open for 2026-27. Dr. M.S. Sheshgiri Campus, Belagavi. KCET code E036. More than 500 placement offers were received in 2025-26. Students secured a highest annual package of up to 16 lakh per annum. The university has 150-plus experienced faculty members and 50-plus doctoral degree holders. Well-equipped learning factory, tinkering lab and Wi-Fi-enabled hostel facilities are available. UG courses, biomedical engineering, chemical engineering, civil engineering, computer science and engineering, AI, electronics and communication engineering, electrical and electronics engineering, mechanical engineering, BCA, PG courses, MCA, MBA and M.Tech in structural engineering, civil. 60 plus companies including Infosys, Juniper Networks, HPE, Federal Bank and Bosch visit the campus for recruitment. For more information, call 08312440322 or visit www.kletech.ac.in.

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू. कृषी मित्र या कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. श्रोते, कृषी मित्र या कार्यक्रमामध्ये नेहमीच आपण वेगवेगळ्या शेतकऱ्यांबद्दल जाणून घेत असतो की ते कशा पद्धतीची शेती करतात आणि काय काय पिकं घेतात ते आपल्या शेतीमध्ये, सेंद्रिय शेतीकडं किती कल आहे त्यांचा, आणि याविषयीची माहिती आपण या प्रोग्राम मधून देण्याचा प्रयत्न करत असतो. आपल्या आसपासच्या भागातले शेतकरी इकडे येतात आणि आपला आपला अनुभव ते आपल्यासोबत शेअर करतात. तर आजही असेच एक शेतकरी माझ्यासोबत माझ्या स्टुडिओमध्ये आहेत, ज्यांचं नाव आहे राजू यशवंत मर्वे, जे पारंपरिक शेती व्यवसाय करतात आणि ते आपल्या शेतामध्ये वेलवर्गीय आणि कडधान्य अशी सगळ्या टाईपची पिकं घेत असतात. तर त्यांच्याशी बोलून आपण जाणून घेऊया की शेतीमध्ये काय काय सध्या आहे त्यांच्या आणि कसा फायदा होतो, कोणकोणत्या गोष्टींमुळे नुकसान सहन करावं लागतं, या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. सर, वेणुधोनीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे.
1: सर्वप्रथम आम्हाला तुम्ही बोलवून जो आदरातिथ्य केला त्याबद्दल तुमचं सर्वांचं पहिला प्रथम धन्यवाद.
0: थँक्यू सर. सर, पारंपरिक शेती व्यवसाय तुम्ही करताय, म्हणजे गेली कित्येक वर्ष तुम्ही शेतीच करताय. तुमचं शिक्षण अगदी 10वीपर्यंत झालं, मग त्यावेळी अनेक अडचणी होत्या, त्यामुळं ते झालं. पण शेती व्यवसाय करत असताना आता सध्या शेतीची परिस्थिती, म्हणजे एकंदरीत तुमच्या शेताची आणि आसपासची जी शेतीची परिस्थिती आहे ती काय आहे नेमकी?
1: सर्वप्रथम मी सांगतो मॅडम की मी ह्या शहर बेळगाव शहरामधलाच रयत गल्ली बडगाव म्हणून असतो. आमच्या गल्लीमध्ये काय असतात, 95% शेतकरी असल्याने आमच्या गल्लीला ते रयत गल्ली नाव बसलेलं आहे. हा, आणि परंपरागत शेतीच व्यवसाय आहे सगळ्यांचा. मग आमच्या गल्लीची

0: जवळपास 150 ते 250 एकर जमीन आहे, शेत जमीन आहे. सर्वजण शेतीच करतात. आधी काय होतं की सर्वांची शेती होती, सर्व जॉईंट फॅमिली होती, तेव्हा सगळेजण शेतीला जात होते. आता व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती वाढल्यामुळे ते आता वेगळे वेगळे झालेत. त्यांची थोडी थोडी शेती असली तरी त्याने आपली शेती करायचं सोडलेलं नाही. प्रत्येकाला 10 गुंठे आली तरी ते शेती करतात. कारण यानंतर पहिला कसं होतं, उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी. आता मध्ये काय झालं, उत्तम नोकरी, मध्यम व्यापार, कनिष्ठ शेती होती. आता आणि 30-35 वर्षानंतर आणि तीच परिस्थिती आले की उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी.
1: बरोबर.
0: तुम्ही बघा, पाहायला गेलात आता बघा नोकरीवर किती जण लोकांना काढालेत, नोकरीवर जायला मग ते बेरोजगार व्हायलेत. म्हणून मी काय म्हणतो, तुमची जर शेती असेल, प्रत्येकाची शेतकरी कुळात जर तुम्ही जन्म घेतला असाल, तर तुम्ही शेती ही हा परंपरागत चालणारच व्यवसाय आहे. आणि तुम्ही शेती करा, शेती केला तरच तुम्ही उद्या टिकणार आहात, नाही तर नाही.
1: नक्कीच. आणि शेती, शेतकऱ्यांनी जर शेती केली तरच हा भारत देशामध्ये जी काही लोकसंख्या आहे तीही जगतील, वाचतील आणि आपलं जे आयुष्य आहे ते चांगल्या प्रकारे घालवतील. नाहीतर शेतकऱ्यानं जर शेतामध्ये पीक घेतलं नाही, काम केलं नाही, तर मग खाणार काय आपण, तो एक खूप मोठा प्रश्न येईल.
0: काय मॅडम माहित आहे तुम्हाला, आता मागेच कोरोना काळाला
1: होय ना,
0: सगळी GDP खाली गेली.
1: हो,
0: कृषीची GDP 4.5% वर राहिली. बरं, त्यावरनं तुम्हाला कळेल हा देश, आमचा भारत देश कृषी प्रधान का म्हटला जातो.
1: बरोबर.
0: आणि या भागामध्ये, आमच्या ह्या बेळगाव भागामध्ये सर्वात जास्त म्हणजे बासमती भात पिकलं जातं. आणि सगळे इतर कडधान्य वगैरे हे ग्रेडेडच आहेत. ग्रेड तुम्ही बासमती भात घ्या, इकडच्या सारखं बासमती तुम्ही दिल्लीला बासमती भात पेरतात, पण ते पण भात खाऊन बघा आणि हे पण भात खाऊन बघा, तुम्हाला समजत आहे. त्याचबरोबर आमचं कडधान्य घ्या, काळा वाटाणा घ्या, मसूर घ्या, मोहरी घ्या, गहू घ्या, बाकी सगळं कुठलं घ्या. आमची इथं साधे आम्ही काकडी पेरतो मॅडम. काकडी पेरल्यानंतर आम्ही त्याला असं गोल आळ करतो, त्यानंतर ज्यात शेणखत घालतो, शेणखत घालून ते उगवली जाते. आणि आम्ही काय करतो, त्याला कळशीनं पाणी घालतो. कळशीनं पाणी घातल्यानंतर ते कसं असतंय, आणि आमच्या एक विचार काय असतोय की जमिनीचा कस जर तुम्हाला कायमचा राहायचा असेल, तर ज्याला किती पाणी पाहिजे तेवढंच पाणी द्या, इतर शेतीला पाणी देऊ नका. कारण काय होतंय, पुरं जर जमिनीला तुम्ही पाणी दिलात तर कसं असतंय की जमिनीचा पोत खालावतो, त्यामुळे पुढचं पीक, मग यानंतर आम्ही खरीप पीक घेतो, खरीप पिकानंतर खरीप पिकाला जास्त म्हणजे ताकद येत नाही. मग त्यासाठी म्हणून आम्ही काय म्हणतो की तुम्ही जमिनीचा पोत जर सुधारायचा असेल तर त्याला किती पाणी पाहिजे तेवढंच पाणी द्या आणि तुम्ही पिकं घ्या. कारण पुढचं पीक येण्यासाठी तुम्ही जर शेतकरी सुधारायचा असेल, शेतकऱ्याची परिस्थिती सुधारायची असेल, तर शेतकऱ्यानं तसं हिशेब केलं. कारण आता बघितला गेल्या वेळेला दुष्काळ पडला आता आणि हा दुष्काळ आहे. आणि आमची पिकं कसं असतात, हवामानावरची पिकं.
1: बर.
0: आमच्याकडचा जोंधळा फक्त मंजावर पिकतोय, पाणी लागत नाही. आमची मसूर वाटाणा म्हणा मंजावर जमिनी आम्ही एकदा पेरलो म्हणून समजा, आता हे डिसेंबर, नोव्हेंबर डिसेंबर मध्ये पेरणी केली, आम्ही त्याला काहीच बघत नाही, फक्त वरच मंज म्हणजे निसर्गानं जी देणगी दिलेली आहे त्या निसर्गाच्या देणगीवरच आम्ही जगत असतो, असं आहे.
1: बरोबर. म्हणजे ही शेती करत असताना अनेक नवनवीन गोष्टी सुद्धा तुम्हाला शिकायला मिळतात, ज्याचा अनुभव म्हणजे ज्याचा उपयोग तुम्हाला शेतीमध्ये फार होतो.
0: शेतीमध्ये फार होतो म्हणजे आम्ही प्रत्येक, आता बघा, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ, या दृष्टिकोनातून आम्ही काय करतो, आमच्या वडील, जे वडील लोक असतात त्यांचे काय असतात, त्यांच्याकडनं आम्ही अनुभव घेतो. त्यांच्याकडनं अनुभव घेतल्यानंतर कसं होतंय की त्यांनी काय करतात, काय कुठल्या वेळेला, हे बघा कानडीमध्ये एक म्हण आहे, कोटी विद्ये किंता मेटी विद्ये मेलू. कोटी म्हणजे तुम्ही कोट्यावधी जर विद्या जर घेतला तर ते विद्या चालत नाही, ते अनुभव. आणि हा अनुभव मेटी विद्ये मेलू म्हणजे शेतात आम्ही जे मेट मारतो का नाही, त्याला अनुभवाशिवाय मेट मारता येत नाही.
1: बरोबर.
0: म्हणून शेतकरी हा देशाचा कणा म्हटला जातो आणि शेतीवरच देश टिकणार आहे. म्हणून आमच्या राज्यकर्त्याने शेती जर टिकवायचं असेल, तर भारत देशा जर टिकवायचा असेल, तर शेतकऱ्यांना वाव दिला पाहिजे. आता बघितलं तर तुम्ही बघितला तर आमच्या इकडचे सगळे बेळगावच्या परिसरातले सगळे शेतकरी आहेत ते अल्पभूधारक आहेत. आणि अल्पभूधारक असल्याने ते प्रत्येक पिकं घेतात, वर्षाला 3 पिकं घेतात, खरीप घेतात, रब्बी घेतात, आणि मध्ये ते रब्बी संपल्यानंतर आणि कोथिंबीर भाजी वगैरे घेतात. मी तर मॅडम वर्षाला 4 पिकं घेतो.
1: बर.
0: 4 पिकं घेतो. मग एकात काय करतो आम्ही, मिश्र पिकं काय पेरतो म्हणा की एकाला भाव पडला तर दुसरा भाव मिळू शकतो. एकच म्हणजे आता 10 एकर एकच मेथी पेरलं म्हणजे समजा आज मेथीचे भाव काय झालेला आहे, 100 रुपये 100 पेंड्या झालेल्या आहेत. मग शेतकरी जगणार कसा, मग त्यासाठी म्हणून वेगवेगळी पिकं जर तुम्ही पेरलात तर त्याच्यामध्ये शेतकऱ्याला थोडा पैसा उरतो आणि शेतकरी जगू शकतो. त्यामागचा उद्देश असा असतोय.
1: बरोबर.
0: हा, आजच शेतकऱ्यांनी जगायचं असेल तर त्यांनी काय करायला पाहिजे, मिश्र पिकं घेतली पाहिजे. मिश्र पिकं घेतल्यानंतर तुम्ही जगू शकता. आता ऊसाचं तुम्ही पीक घेतला, आता ऊसाचं सुद्धा आमच्या इकडे जरा थोड्या सरी कमी करतात. मग सरी जर 4.5 फुटाच्या केल्या आणि मध्ये जर तुम्ही हे तुम्ही पर्यायी पिक जर घेतला तर शेतकऱ्याला थोडा फायदा होऊ शकतो. कारण ऊस काय असतं, 12 महिन्याचं पीक, पण त्यामध्ये शेतकरी जगला पाहिजे. आणि जगण्यासाठी म्हणून पर्यायी पिक म्हणजे त्याच्यात जी पर्यायी पिक मध्ये येतात, आता कुठली भाजी पण येऊ शकते त्याच्यात. आता बरेच शेतकरी त्याच्यामध्ये सुधारलेले आहेत आणि त्या शेतकऱ्यांनी पिकं घेऊन आपला चरितार्थ चालवावा म्हणून आमची सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे.
1: मग सर तुम्ही आता म्हणजे पूर्वीपासून शेतीच व्यवसाय करता,
0: होय,
1: मग तेव्हाची शेती करण्याची पद्धत आणि आता तुम्ही काही बदल त्याच्यामध्ये केलेत का? मग
0: हा, तेव्हाची शेती म्हणजे मॅडम आम्ही तेव्हा शेती फक्त बैलाने करत होतो.
1: बर,
0: बैलाने. त्यावेळेची शेती कशी होती म्हणा की आमचा, आता बघा मी 60 वर्षाचा असलो तरी अजून पण मी माझं या 60 वर्षापर्यंत माझं मी रक्त देत होतो. कोणाला गरज पडली आता ह्या केएलमध्ये, तुमच्या केएलमध्ये मी देऊन आलोय. मग फोन नंबर दिलेला आहे, ज्यांना अति आवश्यक असतं तेव्हा मला फोन करा, मी येऊन देऊन जातो म्हणून सांगतो. तुम्ही जर पहिल्याच्या वेळेला म्हणजे आम्ही फक्त सेंद्रिय शेती जर करत असेल, फक्त म्हणजे शेणखता जर करत असेल, तर माणूस आरोग्यवान राहायलाच पाहिजे हे माझ्यावर उदाहरण देतो. आणि आमचे अनेक शेतकरी समाज तुम्ही बघितला तर प्रत्येकाला रोगाचा अजिबात त्याला प्रादुर्भाव नाही आहे. कारण तो काय करतोय, दिवसभर शेतीत राबल्यामुळे त्याला शुद्ध हवा मिळते.
1: होय.
0: आणि ही आता याचं नोकरीवाले काय होते, एकाच ठिकाणी बसून असतात, त्यामुळे त्यांना ते हे होतं नाही, त्यांना ती तीच हवा मिळते.
1: बरोबर.
0: शेतीत कशी असते, वेगवेगळी हवा येते, त्यामुळे शेतकरी हे करतोय आणि तो धष्टपुष्ट ठरतोय. आणि तेव्हाची शेती आणि आता शेतीमध्ये थोडा ट्रॅक्टर हे बघा, परिवर्तन हे पाहिजेतच, परिवर्तन असलं पाहिजे. पण परिवर्तन करत असताना कुठे परिवर्तन पाहिजे तिथं परिवर्तन पाहिजे, कुठल्या कामात परिवर्तन पाहिजे त्या परिवर्तन पाहिजे. पण शेतीला हा मूळ तिकडनं जर परंपरागत जी आलेली त्याप्रमाणे तुम्ही शेती केला तर चालणार आहे. आता कसं आहे, रासायनिक खताचा भडीमार चालू आहे. रासायनिक खताचा भडीमार,
1: हा,
0: उत्पन्न वाढवण्यासाठी रासायनिक खताचा भडीमार आहे. आता साधा आहे, तुम्ही युरिया घ्या, आमच्या युरिया घेतला तर तुम्ही भातावर आमच्या भात त्या खरीप पिकावर मारले आहे ते 8 दिवस असते फक्त. म्हणजे आम्ही जसा चहा पितो, चहा पिल्यानंतर एक तो अर्धा तास एक तास पर्यंत त्याचं चालतं, हा, फ्रेश वाटतंय. त्यानंतर नाही, तसं होतंय. म्हणून मी शेतकऱ्यांना काय म्हणतो, तुम्ही जर सेंद्रिय म्हणजे सेंद्रिय खत जर वापरला, आता सेंद्रिय खत तुम्ही शेणखतच घ्याला आवश्यक नाही. मार्केटमध्ये गेला तर सेंद्रिय खताची पोती पाहिजे तेवढी तुम्ही मला मिळतात
1: की होय,
0: ती घ्या. एकरी 5 पोती मारला तरी सुद्धा आहे की नाही तुम्हाला चांगलं होत आहे. आणि तुम्ही सेंद्रिय मग युरिया मारू नका, युरिया कमी मारा. मारण्याबद्दल काय नाही, काय झालंय सांगू तुम्हाला, आता जमिनीला सुद्धा रासायनिक खताची सवय झालेली आहे.
1: होय होय होय, 100%.
0: रासायनिक खताची सवय झाली. मी आता बघालोय मॅडम, आता आम्ही एवढं करून सुद्धा सेंद्रिय शेती आम्ही, आमचीच गुरु असल्यामुळे आम्हाला शेणखत काय कमी नाही आहे. आम्ही पाहिजे थोडं एकरी 7-8 ट्रॉल्या तरी टाकतोच, बाकी सगळं इतरांना देतो. मग मी आता शेतीमध्ये असल्यामुळे सगळ्यांना सांगतो की सेंद्रिय शेती करा आणि तुमचं आरोग्यासह इतरांचं आरोग्य ठेवण्यालाही तुम्ही मदत करा.
1: होय ना,
0: म्हणून सांगतो मी
1: नक्कीच. आणि आजकाल आपण अनेक गोष्टी ऐकतो, म्हणजे शेतकऱ्यांना जशी विनंती केली जाते की तुम्ही विष पिकवू नका बाबा, कारण रासायनिक खतांचा एवढा भडीमार होतोय की त्यामुळे जे अन्नधान्य आपण खातो त्याच्यावरती त्याचा खूप परिणाम होतो आणि त्याच्यामुळे मग आजार पण वाढतं, अनेक गोष्टींना सामोरं जावं लागतं. सोबत जमिनीची जी सुपीकता आहे ती कमी होतेच होते, कारण वर्षानुवर्ष आपण ते रासायनिक खतं वापरत असतो. तर अशा सगळ्या गोष्टी होत असतात. पण शेतकरी बऱ्याच आपलं उत्पन्न कसं वाढेल याकडे जास्त लक्ष देतात. त्यांची एका बाजूने बघितलं तर चुकीची नाही आहे गोष्ट, कारण त्यांना आपली फॅमिली चालवायची असते किंवा आपलं काहीतरी उत्पन्न जर असं वाढेल या दृष्टिकोनातून ते विचार करत असतील. पण काही शेतकरी असेही मी ऐकून आहे की आपल्या घरापुरतं ते सेंद्रिय शेती करतात, घरी खाण्यापुरतं, आणि जो विकायचा आहे माल तो रासायनिक शेतीवरती म्हणजे बनवला जातो असेही करतात काही जण. तर फक्त व्यवसायाच्या दृष्टिकोनातून विचार न करता जमिनीचाही विचार आपण करावा की त्याची सुपीकता आपल्याला टिकवून ठेवायची आहे, तरच वर्षानुवर्ष ती आपल्या कामी येणार आहे.
0: तसंच मॅडम कसं असतंय की आम्हाला थोडा आजारपण आला की आम्ही डॉक्टरकडे जातो की
1: नाही, होय ना.
0: तसंच जमिनीला आजारपणा न येऊ नये यासाठी सुद्धा आम्ही पण प्रयत्न केले पाहिजेत. त्यासाठी जमीन जर चांगली तुमची सुपीकता वाढवायची असेल, त्याच्यातले जीवाणू जर ऊर्जितावस्था निर्माण करायची असेल, तर तुम्ही सेंद्रिय शेतीकडे वळा. आणि सेंद्रिय शेतीकडे वळून तुम्ही आता काय झालंय, या धकाधकीच्या जीवनामध्ये माणसाला आता नाही, पहिला कसे दिवस होते एकटा काम केला की 10 जण खात होते घरचे, पण आता 10 जण काम केलं तरी एकट्याला खायला मिळणार.
1: बरोबर.
0: मग त्याचा खर्च वाढलाय. खर्च साधे साधे घे, चला आमचा मोबाईल घ्या, गाडी घ्या, तेव्हा सायकल. मी मॅडम सांगतो तुम्हाला, वडगाव, माझं घर वडगावला आहे, रईत गल्ली म्हणजे वडगाव, आणि तिकडनं 6 किलोमीटर शेत आहे. मी मॅट्रिक पर्यंत शाळा शिकताना आमचे काय करायचं, आता रब्बी पिकं आम्ही पेरली म्हणून समजा, पेरल्यानंतर आम्ही काय करायचं, मळणी वगैरे करत होतो की आम्ही सगळे कुटुंब सगळं शेतात जाऊन राहणार. आम्ही तिथं राहत होतो मे महिन्यापर्यंत, म्हणजे एप्रिल मे महिन्यापर्यंत राहत होतो, मळण्या वगैरे सगळ्या करूनच आम्ही इकडे येत होतो. पण तिकडनं तिकडनं मी तिकडनं दप्तर घेऊन जेवण घेऊन शाळेला येत होतो चालत चिंतामण हायस्कूल शापूर मध्ये आणि जायचं शापूरला शापूरवरून सकाळी यायचं आणि संध्याकाळी ते पण सकाळी 6 वाजता उठायचं शेतातलं काम करायचं नाश्ता करायचा 9 वाजता 9:30 वाजता तिथनं सुटायचं 10:30-11 वाजता इथली शाळा मग ते काम केलेलं आता काय झालंय सायकल होती सायकलच्या गाड्या झाल्या गाड्याचे कारागडे झाले आणि ते त्यामुळे काय झालंय माणसाला जेवढ्या सोयी येतील तेवढ्या त्याला रोगाला आमंत्रण दिल्यास कळले
1: होय ना अगदी बरोबर
0: असं आहे
1: बरोबर आहे कारण जेवढा आपण सुखसोयी स्वतःसाठी करून घेऊ तेवढंच आपण आजारपणाच्या जास्त जवळ झालोय आणि तुम्ही आणखीन एक उदाहरण खूप छान सांगितलं की ऑफिसमध्ये आम्ही काम करणारे जे आहोत आम्ही ती म्हणजे बैठक काम असतं आणि त्याच्यामुळे मग अनेक आजार कालांतराने येतातच आपल्याला आणि जो शेतकरी आहे तो एकदम म्हणजे निदान 12 तास तरी फ्रेश एअर घेत असेल शेतीमध्ये काम करणं कष्टाची कामं आणि तो शारीरिक व्यायाम ऑटोमॅटिक होतो आणि फ्रेश हवा मिळाल्यामुळे निरोगी राहतात ते तर अनेक फायदे आहेत फक्त कसं की आताचं जे जनरेशन आहे आताची जी पिढी आहे त्यांचं थोडस काम करण्याचं जे हे आहे म्हणजे सवय आहे ती तुटली म्हणजे हे शारीरिक कष्ट करण्याचे
0: कष्ट कमी झालेत
1: त्यामुळे त्यांना आपल्याला जर शेतीकडे वळवायचं असेल तर आताची जी आधुनिक टेक्नॉलॉजीची शेती आहे ती कशी आहे म्हणजे त्याच्यामुळे आपल्याला किती फायदा होतो
0: आधुनिक टेक्निक जी शेती आहे त्याच्यामुळे फायदा आहे पण फायदा करून घेणारा मात्र हुशार पाहिजे त्याला फायदा आहे त्याच्यामध्ये आधुनिक त्यांनी काय सांगतात हे तुमच्या शेतामध्ये रान उगवू नये म्हणून तुम्ही हे मल्टी त्या प्लास्टिकचा उपयोग करा हे करा ते करा म्हणून सांगतात बरोबर आहे सगळं आहे पण ते करत असताना आता नवीन आधुनिक शेती करणाऱ्याने मी तर काय म्हणतो शेती करा त्याच्याबद्दल काय नाही याच्यानंतर शेतीशिवाय पर्याय राहणार नाही आहे पण शेती करत असताना तुम्ही सेंद्रिय शेती केला की नाही सेंद्रिय आता खतं फॅक्ट आहे सेंद्रिय शेतीच्या फायदे तेवढे आहेत तुम्ही शेणखत पाहिजे असं का नाही आहे तुमच्या तुमची किती पर्यंत आहे सेंद्रिय सेंद्रिय खत वापरा आणि तुमच्या असं तुमचं जीवन तर हे करा किती असते तेवढं आता बघा तुम्ही एकेकटे काय म्हणतात की सेंद्रिय पिकाला जास्त भाव मिळतोय आम्हाला सेंद्रिय पीक पिकून द्या म्हणून सांगतात बरोबर आहे मॅडम पण ते घेणारे नाही आहेत आता आम्ही काय आता आमची तुम्ही सांगू तुम्हाला आमची ही मसूर इथली आहे इथला 250 रुपये तर ही मसूर डाळ जी करतात मार्केटमध्ये असतात ती नाशिकची मसूर आमच्या बेळगावची मसूर नव्हे
1: अच्छा
0: नाशिक मसूर ती मोठी असते थोडी आणि ही आमची ही इकडची ज्वारी मसूर असते आणि मोहरी सुद्धा म्हणा मोहरीचं तेल काढतात ती मोहरी पंजाबकडची आमची ही मोहरी फोडणीला वापरतात तीच मोहरी असं हा काळा वाटाणा आमचा इकडचा हा काळा वाटाणा लहान वाटाणा हा भाजी करतात पण दुसरीकडचा वाटाण्याची डाळ करतात तो मोठा वाटाणा असतो मग ह्या इकडचं जे आमचं हे फेमस आहे की नाही हे फेमस म्हणून कुठे तुम्ही जावा बेळगावचं म्हटल्यानंतर ते फेमसच म्हणतात बेळगावचा एक काम करणारा माणूस घ्या कडधान्य घ्या सगळं मॅडम सांगायचं तुम्हाला म्हटलं तर मी माझी मसूर अमेरिकेला सुद्धा पाठवलंय मी 1-1 किलोचे पॅकिंग करून
1: ग्रेट
0: मग ते तिकडचे शेतकरी तिकडचे लोक काय असतात बेळगावची मसूर असं जसा बेळगावचा कुंदा कसा फेमस आहे तसं बेळगावचं कुठलंही कडधान्य घ्या ते फेमस असतंयच मसूर पण तशीच आहे आता बेळगाव म्हणजे आता हे आमच्याकडचं खरबूज घ्या तुम्ही आता साधं उदाहरण मी आणलेली आहेत आता काकडी आहे आमची पाण्याने हाताने घातलेली काकडी आहे दोडकी आहे आणि खरबूज आहे आता ते खरबूज जर तुम्ही इकडचं खाला खरबूज बेळगाव शिवाय तर कुठेच मिळत नाही तुम्हाला असं पिकतच नाही आणि खरबूजचं एक वैशिष्ट्य काय आहे की ह्या खरबूज खाल्ल्यानंतर तुमची भूक वाढते म्हणून आमच्या एवढं सर खरबूज असेल तर त्याला 50 रुपये भाव आहे आणि इथंच पिकतं आणि ते खरबूज म्हणा ते कच्चा असतानाच एक्सपोर्ट होत आहे बाहेर जात आहे आणि इथं त्याला वेळ जर गेला तर ते असं
1: फुटते
0: भेगा पडतात आणि ते खात असताना तुम्ही खात असताना त्याच्यावर गुळ घालून खा त्याच्यावर सेंद्रिय गुळ घाला आणि खा म्हणजे तुम्हाला त्याचं नंतर 2 दिवसांनी बघा तुम्हाला कसं वाटतंय ते तुम्ही सांगाला मला असं आहे
1: नक्कीच ना म्हणजे या सगळ्या गोष्टी आम्हालाही माहिती नव्हत्या की हे जे टरबूज आहे ते आपल्या बेळगावमध्येच फक्त पिकतं कारण मार्केटमध्ये आम्ही बघत असतो तर हे सीझन आहे म्हणून आता याला असेल मग नंतर कुठं भेटणार नाही पण असं कधी लक्षच नाही गेलं की दुसरीकडे हे भेटतच नाही म्हणून
0: नाही ते तुम्ही बघितलं का नाही दुसरीकडे पाहिजे तेवढी आता नवीन यायलेत बघा ती नवीन आलेत ती बघितलं मी ते महिनाभर टिकू शकताय पण आमचं 2 दिवस पण टिकत आणि ते का आणि माझं एक म्हणणं ज्या ज्या ठिकाणी जे जे पिकतंय त्या त्या ठिकाणी जे हवामान असतंय त्या म्हणजे सृष्टीनं कसं निर्माण केलेलं आहे बघा
1: होय
0: सृष्टीनं ज्या ठिकाणी जे पिकतंय का नाही ते थोडं तरी त्या सीझन मध्ये खावच
1: होय ना
0: थोडं तरी खावा तुम्ही काय जास्त असं एकदम खाऊ नका थोडं तरी खा त्याच्यामुळे रोग प्रतिकारक शक्ती असते
1: बरोबर
0: आता आमच्याकडच्या तुरीच्या शेंगा भेंड्या तुम्हीच घ्या आता आमच्याकडच्या भेंड्या कुठे पण मिळत नाहीत ह्या आताच्या आता ह्याच्यामध्ये येतात रब्बी पिकामध्ये भेंड्या येतात पांढऱ्या भेंड्या असतात त्याच्या सार आणि भाजी केला तर त्या कॅन्सरला सुद्धा रोखू शकतात अशा भेंड्या आहेत त्या मी आता व्हॉट्सअपमध्ये वगैरे बघितलं आहे, त्या कुठे मिळतात? मग आता माझं म्हणजे सगळं म्हणजे संपर्क आहे, पंजाबचे शेतकरी आहेत, महाराष्ट्रातले आहेत, तिकडे कर्नाटकातले आहेत, म्हणजे मला थोडं कानडी बोलता येत आहे पण वाचता येत नाही. म्हणून मी आता कर्नाटक राज्य सहकारी संघटनेचा बेळगाव तालुका अध्यक्ष आहे, त्यांच्यावर मी काम करतो, ती गोष्ट वेगळी. पण महाराष्ट्राचे शेतकरी सुद्धा माझ्याकडनं कनेक्ट आहेत, पण त्यांच्या कनेक्ट असल्यामुळे त्यांच्याकडनं मी माहिती घेतो आणि आमची माहिती इकडची पुरवतो आणि आमच्याकडचं जे धान्य आहे बघा त्यांना पण त्यांना सांगतो असं आहे. म्हणून आता मी माझी मसूर ह्याला मध्य प्रदेशला सुद्धा पाठवलं बघा, मध्य प्रदेश म्हणजे तिकडनं मला काळा घोळ पाहिजे होता. ते सांगतातच जाहिरातबाजी करतात त्यांनी, हे पेरा तुम्ही, ते पेरा ते पेरा म्हणून सांगतात. मी काळा घोळ इकडे पेरल्यानंतर त्याला मार्केट नाही आहे, त्याला मार्केटच नाही आहे. मग आम्ही काय करतो, आम्ही घरात खाऊन झालं काळा घोळ. काळा घोळ खाल्ल्यानंतर काय म्हणतात, शुगर होत नाही, हे होत नाही, ते होत नाही म्हणतात. पण घेणारी माणसं पाहिजे ना मार्केटला, असं ते मार्केट असेल तर. म्हणून आमचं काय असतंय, जी परंपरागत ज्या ठिकाणी पिकं असतात तेच तुम्ही विका, दुसरं तुम्ही तिकडचं मागून इथं जर पेरला का नाही ते बरोबर होत नाही.
1: काळा तांदूळ आला होता ना,
0: काळा तांदूळ, काळा नाही चॉकलेटी तांदूळ आहे म्हणून, काळा तांदूळ पण आहे. तो पण मी आणला होता, एक प्रदर्शन होतं. मी प्रदर्शनला जातो, महाराष्ट्रात जातो, धारवाडला जातो, सगळीकडे जाऊन येतो. पण ते तांदूळ पण, काळा तांदूळ पण आमच्या इकडे काळा तांदूळ पेरतात, ते बघितलं मी. पण त्याचा उपयोग सांगतात, पण मार्केटमध्ये म्हणावा तसा भाव नाही आहे, त्यामुळे शेतकरी काय करतात, पेरतात आणि भाव नसल्यामुळे ते हे करतात. मग आमचं म्हणून पारंपरिकपणे आता इथं काय झालंय, बासुमती भात ग्रेडेड माल आहे म्हणून बासुमती भात इथं पेरतात. त्यानंतर इंद्रायणी आहे, बाकी सगळे आहेत, बाकी खाण्यापुरतं तेवढं साईराम आहे, हे आहे, ते आहे, सगळं आहे. पण ही बासुमती भात ही आमच्या जमिनीलाच येत आहे, दुसरीकडे कुठे पेरला का नाही तुम्ही, एवढं ग्रेडर नाही, उतार येत नाही आणि असं म्हणजे असं चविष्ट येत नाही.
1: लोकल बासुमती
0: आणि ह्याच्या आधी तुम्हाला एक काळी काळी गजवेली म्हणून भात होतं.
1: बर,
0: तुम्ही जर इथं जर पेरला भात तर 2 किलोमीटर वास येतो ह्याचा. ते केव्हा होतं, सेंद्रिय शेती आमचे वडील आणि आम्ही लहान असताना करत होतो नाही तेव्हा. आज मी महाराष्ट्रात परवा चंदगडला गेलो होतो, एका ठिकाणी पावसाळ्यात गेलो होतो, त्या ठिकाणी एकच ठिकाणी पेरलं होतं ते भात. मी रस्त्यावर तिथं एक जवळजवळ माझ्या 1/2 किलोमीटरवर शेत होतं, वास आल्याबरोबर थांबलोच मी तिथं आणि असं बघितल्यानंतर ते भात दिसलं. मग ते कुणाचं आहे, तर कुठला शेतकरी, मग मला दिवसभर थांबायला पाहिजे
1: होय
0: असं असतंय. म्हणून ते एक काय असतं, ते भाताचं बी गेलं आता ते. पण ते बी कसं होतं, ह्या बासुमती पेक्षा पण भारी होत, पण आता ते मिळत नाही. आता सांगतात सगळं काळ,
1: फार पूर्वी आम्ही बघायचो म्हणजे एखाद्याच्या घरी बासुमती तांदळाचा भात केला असेल,
0: आजूबाजूच्या घरात वास येत होता,
1: वास येत होता,
0: वास येत होता का नाही. मग तो आता वास काय झालाय, ह्या रासायनिक खताच्या भडीमारामुळे तो वास कमी झालेला आहे.
1: बरोबर.
0: आणि पेरताना सुद्धा मी सांगतो शेतकऱ्यांना, तुम्ही बेळगाव मध्ये आता माझ्या शेतात पेरलेलं भात पुढच्या वर्षी हेच बी इथं करायचं नाही, तुम्ही मच्छाकडचं बासुमती आणायचं.
1: बर.
0: किंवा इकडचं धामणे शिवारातलं आणायचं, म्हणजे शिवारातलं आणला का नाही त्याला उतार चांगला येतोय. मग माझंच भात, माझंच बी, माझं बी त्याला द्यायचं, त्याचं बी मी घ्यायचं, म्हणजे मातीचा फरक पडतोय.
1: बरोबर.
0: म्हणून शेतकऱ्यांना काय सांगतो, तुम्ही माती फरक करा, तुम्ही जे पेरता ते विका, पण त्या शेतकऱ्याला तुमचं भात त्याला द्या, त्याचं भात तुम्ही घ्या, म्हणजे परत परत असं होतंय आणि भातामध्ये जरा म्हणजे पोषकता येते आणि भातामध्ये तर उतार येतोय, असं त्यामागचा उद्देश आहे.
1: बरोबर. मग ही जी आलटून पालटून पिका आपण म्हणजे घ्यावीत असं जे म्हणतो, त्याच्या पाठीमागचं नेमकं कारण काय आहे सर?
0: आलटून पालटून आता मॅडम कसं असतंय की आलटून पलटून पिकं घ्यायचं म्हटल्यानंतर शेतकऱ्याला, आता शेतकरी एक उदाहरण द्यायचं असलं तर, आम्ही इतिहासमध्ये माझ्या 10वीला पुस्तकला वाचलंय, एक माझे इतिहासचे शिक्षक सांगत होते, शेतकरी कर्जात जन्मतो, कर्जात जगतो आणि कर्जातच मरतो, असं त्यांनी जे सांगितलं होतं. आणि आज आज बघितलं तर हे बघितलं तर सत्य परिस्थिती आहे हे बघितल्यानंतर. पण त्याने काय, त्याला पर्याय शोधलेला आहे. क्षा पर्याय शोधलेला आहे, तुम्ही शेतकऱ्या, तुम्ही शेती, तुमची शेती करत असताना तुम्ही जनावर पळा, जनावर पळत असताना एक शेतकऱ्याकडे, आता आमचा माझा हा हा शेतकरी, हा युवा शेतकरी, हा काय करतो, शेती करत पावरलूम, तिकडे वडगावमध्ये पावरलूम जास्त आहे, ते काम करतोय आणि ज्या दिवशी शेतीचं काम असतोय तेव्हा 8 दिवस सुट्टी घेतोय आणि काम करत असतोय. मग त्याला त्याची आर्थिक परिस्थिती, आर्थिक कुटुंब, आर्थिक म्हणजे आर्थिक सुबत्ता वाढली, बाकी सगळं शेताचं पीक झालं. आता ह्यानं काय केलाय की 1-2 एकर शेत आहे, आपलं 1.5 एकर मध्ये ऊस घातलाय आणि 1/2 एकर मध्ये भात वगैरे पेरतोय, म्हणजे ते पण पीक झालं आणि हे पण पीक झालं.
1: बरोबर.
0: ह्या दृष्टिकोनातून आमचे शेतकऱ्यांना जर डोक्यालेटिंग गेलं तर त्याला सगळं बरोबर होत आहे, पण हे जात नाही. आणि आपलं आपण बघा, करत असताना आपण जरा हुशारीन करायचं, हुशारीन काय केलं तर सगळं बरोबर होत आहे. ह्या शेतीमध्ये काय नाही, अरे ह्या वर्षी जाईल, पुढच्या वर्षी नक्की, कारण धरणी आईची माया कशी जाईल, वाया ती वाया जाऊ देत नाही.
1: बरोबर.
0: असं आहे.
1: पण आपण पण तेवढीच काळजी घेतली,
0: काळजी घ्यायला पाहिजे, काळजी घ्यायला पाहिजे मॅडम. तुम्ही रोज घ्या, आता ती बघा, धरती माता रोज तुमची वाट पाहत असते शेताला. आता मी रोजच जातो शेताला, ती गोष्ट वेगळी, धरती माता वाट बघत असते, वाट बघत असल्यानंतर तिला, ती गेल्यानंतर ती सुद्धा हे होते. आणि एक सांगतो तुम्हाला की शेतामध्ये गेल्यानंतर पिकांना सुद्धा आम्हाला कसं चांगलं एक गाणं ऐकल्यानंतर केवढं चांगलं वाटतंय,
1: फ्रेश वाटतं की नाही,
0: प्रसन्न होतंय, तसं पिकांना सुद्धा मन प्रसन्न होण्यासाठी चांगली चांगली गाणी लावली पाहिजे. गाणी लावला म्हणून समजा ती पिकं सुद्धा भरतात. साधं साधं आता जाता जाता आम्ही बघतो आणि मी तसं करतो कारण मी असं गाणीला हिंदी गाणं लावतो मराठी लावतो बाकीचं कीर्तन लावतो मी काम करताना लावतो ते मला पण ऐकायला येत आहे पिकाला पण ऐकायला येत आहे आणि आमचा वेळ आपोआपच जात असतोय
1: नक्की
0: आम्हाला ते माहित नाही आहे म्हणजे मी पण हे वाचन असतो वाचाल तर वाचाल
1: होय
0: वाचलं पाहिजे तुम्हाला वाचायचं असेल तर वाचा वाचल्यानंतर आणि आता परिवर्तनवादी या युगामध्ये ह्याच्यामध्ये पाहिजे तेवढं परिवर्तन झालेलं आहे व्हॉट्सअप तुमच्या मोबाईलवर तुम्हाला सांगतात की बाबा ह्या तुम्हाला जसं गाणी ऐकल्यानंतर फ्रेश वाटतं तसं त्या पिकांनाही पाहिजे असतंय पिकांनाही त्यांना काहीतरी चांगलं ऐकावं असं वाटतंय आम्ही काय करतो की एक शेतकरी काय करतात एकदा पेरणी केली की तिकडे बघत नाही साधं तुम्ही आता 8 दिवसानंतर एवढा ऊन पडालाय की पिकं जर तुम्ही भरायचं असेल तर आमच्याकडे 16 लिटरचा पंप असतोय त्याला फक्त पाणी मारा दुसरं काय मारू नका पाणी मारला तरी त्याच्या वट पानांवर जर पाणी मिळलं की त्याला हे गेल्यासारखं होतंय आणि सेंद्रिय शेती करायचं असेल तर तुम्ही सेंद्रिय शेतीकडे वळायचं असेल तर साधी उदाहरणं आहेत आता दशपर्णी अर्क घ्या गोमूत्र घ्या शेण घ्या हे आमच्या आता आमच्या माझ्याकडे मी काय म्हणतो माझ्याकडे हे आहे काय आहे की गुरु आहेत जनावर आहेत आमचा हे आहे साध्या शेतकऱ्यांनी कमी शेती असलेल्या शेतकऱ्यांना अगदी साधा उपाय आहे 200 लिटरचा बॅरल घ्यायचं 10 किलो शेण घ्यायचं 10 किलो मूत्र घ्यायचं 1 किलो गुळ घ्यायचं गुळ काय साधं एकदम 50 रुपये किलोचं घ्यायचं नाही काळं गुळ कुठलं पडलेलं सडलेलं गुळ घ्यायचं 1 किलो बेसन घालायचं आणि 1 किलो रस्त्यावरची माती वडाचं झाड पिंपळाचं झाड किंवा तुळशीच्या झाडाखाली माती असते ती किंवा रस्त्यावरची पडलेले उडलेलं धुळ असते बघा तो घालायचा आणि तो पुरा बॅरल भरायचा पुरा बॅरल पाण्यानं भरायचा 180 लिटर आणि तो सावलीत ठेवायचा आणि तुम्ही 15-21 दिवस ठेवायला पाहिजे ते नियमाप्रमाणे आणि त्याला हे रोज सकाळी संध्याकाळी 10-20 असं काटीन घालायचं त्याच्यात ते फिरवत राहायचं फिरवत राहिला मग त्याच्यावर सावलीत ठेवलं पाहिजे आणि 21 दिवस झाल्यानंतर ते तुमच्या 1 एकरला जर मारला का नाही तुमचं 2 ट्रॉल्या का 4 ट्रॉल्या ह्याचं तुमचं जे खत असतंय बघा त्या खताला हे करतंय त्या खतावडे तेवढा पर्याय असं एक साधे उपाय आहेत पण आम्ही करत नाही ते हा गोमूत्र आहे गोमूत्र सुद्धा काय सांगतात गोमूत्र 2 प्रकारचे आहेत हे जर्सी गाईचं गोमूत्र घ्यायचं नाही ते कसं म्हणतात की ह्याच्यात जंगलात फिरलेली काळ चराला गेलेलीच गाय पाहिजे आता गीर गाय वगैरे आमच्या आहेत त्या गाया जंगलात फिरलेली गाय म्हणजे कशी असते काळ्या गायीचंच गोमूत्र पाहिजे ते सगळ्यात भारी काळ्या गायीचं म्हणजे काय ती काळी गाय फिरत असताना सूर्यप्रकाश ती परावर्तित पांढरी गाय परावर्तित करते आणि काळी गाय सूर्यप्रकाश आत शोषून घेते आणि त्या सूर्यप्रकाशाचं ते तिच्यामध्ये हे होत आहे ते जे मूत्र मिळतंय ते सगळ्यात भारी आहे आम्ही काय करतो पाहिजे ते मूत्र घेतो ती गोष्ट वेगळी हा मूत्र आम्ही पाहिजे ते घेतो पण मूत्र ते मूत्रच मूत्राने जमिनीचं नत्र सुधारते ह्या दृष्टिकोनातून आम्ही पाहिजे एवढं जाता जाताच विचार करत नाही आम्ही पण आम्ही काय करतो हा चला तिकडचा आणायचा आता जाऊन सांगतो तिकडे दवाखान्यामध्ये माझ्या मसूरवर हा रोग पडलेला आहे मला औषध दे मग तो देतोय औषध तुम्ही मारता मग तिकडे बघत नाही त्याला कसं वास्तविक पाहता 8 दिवसांनी एकदा करायला पाहिजे पण आम्ही करत नाही जैना म्हणून आम्ही त्याच्याकडे जाऊन सांगणार ते रासायनिक रासायनिकच म्हणून आम्ही काय कडीलिंब पाळाला आहे आणि रुईचा आहे करंज आहे धोत्रा आहे एरंड आहे या सगळ्या येतं तुमच्याकडेच पाला घ्यायचं गोळा करायचं त्याचं पेस्ट करायचं गोमूत्रामध्ये घालायचं ते सगळं पेस्ट करून पाणी करून गोमूत्रामध्ये एक पंपाला 1/2 लिटर घालायचं आणि आठवड्याला एकदा मारत राहायचं झालं एवढे साधे उपाय आम्ही करत नाही आम्ही रासायनिक कडेच वळालोय अजून सुद्धा कारण आम्हाला आता साध्या पाल्याची पेस्ट पण करायला सवड नाही आहे आणायचं घ्यायचं जायचं आमचे किती पैसे जात आता विचार करायला पाहिजे काय
1: होय ना एवढा बारीक सारीक विचार करायला म्हणजे तेवढं जास्त कोण त्रास घेतच नाही
0: त्रास घेत नाही खरं बारीक सारीक विचार म्हणजे तुमचे पैसे उरतात मॅडम
1: उरतात हो
0: तुमचे पैसे उरतात तुम्ही कधी हातात कधीतरी विचार करणार नाही का नाही मग आता साधा आता बघितला तर तुम्हाला शेतकऱ्याला सक्षम व्हायचं असेल तर मी एक या ठिकाणी आदरणीय पवार साहेबांचं एक त्यांचं पुस्तक वाचलंय ते काय म्हणतात की तुम्हाला शेतकऱ्यांना जर सक्षम व्हायचं असेल तर 3 पर्याय आहेत पर्यायी व्यवसाय करा तुम्हाला 100 काय पाळा म्हशी पाळा शेळी पाळा आणि कोंबड्या पाळा म्हणजे तुम्ही असता तुम्हाला 100 रुपयाची गरज असेल तर कोंबडी विका 500-1000 रुपयाची गरज असेल तर शेळी विका आणि तुम्हाला 10-20 हजारची गरज असेल तर म्हैस विका पर्याय आहेत का नाही मॅडम मग ते सांगतात पर्यायी पण एकेकटाना कसं असतोय याने पर्यायी व्यवसाय करा म्हणून सांगतात अरे साधे त्यांचे घ्यायला काय गेला आम्हाला पण ते बरोबर असतं ना आम्ही त्याचा डीपमध्ये विचार हे आपण मोठे झालेत आणि आम्हाला काय समजत नाही तसं नसतंय ते त्यांचा जर तुम्ही बारीक विचार केला तर ते चांगल्यासाठीच आहेत त्यांनी पण शेती केलेली आहे पण आम्ही ते घेत नाही असं आहे
1: मग आता तुमच्या शेतीमध्ये सर काय कोणकोणती पिकं आहेत
0: आता माझ्या शेतीमध्ये वाटाणा पेरलेला आहे. वाटाणा मी म्हणजे आता वाटाणा ह्याच्यात संक्रांतीमध्ये वाटाणा, आता वाटाण्याच्या शेंगा तर तुम्हाला माहित आहे, भोगीला वाटाण्याच्या शेंगा लागतात. आमच्या इकडे केक काय पिकतंय ते लागतंय, ते वाटाणा शेंगा, ते सोले म्हणा, ते आता सोले तर काय मेरावरनं बांधतो सोडा आम्ही बांधावरनं. मग आता ते काय करतात वाटाण्याच्या शेंगा, मी मॅडम वाटाण्याच्या शेंगा तर तोडायला दररोज 4-5-6 माणसं लावत होतो. मग ते तोडण्यासाठी म्हणून 200 रुपये किलोने गेल्या माझ्या शेंगा, त्या 150 ते 200 रुपये किलोने गेल्या. मग ते झाल्यानंतर आता ते आणि आता बी पण होतंय, त्याचं बी पण आम्ही ठेवायला पुढच्या वर्षी ठेवायलाच पाहिजे. आणि मसूर पण आहे, आता मसूर आहे, जोंधळा आहे, जवस आहे, आणि आता काकडीची आळी घातलेली आहेत, खरबूस आहेत, आणि हे दोडकी आहेत. म्हणजे आम्हाला भाजीला काही कमतरता नाही आहे. आजूबाजूचे असतात, आमची घेऊन जातात, त्यांनी आम्हाला देतात.
1: बरोबर.
0: एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत म्हटलेलं आहे नाही, ते तसंच आहे.
1: आणि कसं म्हणजे आपल्या शेतात एखादी भाजी असली तर रोज 30-30 खाऊन
0: 30-30 खाऊन, मग तेच आम्ही काय म्हणतो, तुझी आम्हाला दे, आमची तू घे, मग आम्ही काय करतच नाही. मग ते आम्ही म्हणू ना, ते कसं असतंय की बांधावर जे आम्ही फिरतो त्या मेरू हे असतात बघा, ते सोले म्हणतो का नाही, ते बांधावर घालतो, त्याच्यावर त्या भेंड्या पण घालतो, कारण त्या भेंड्या घालून चालत नाही, त्या बांधावरच घातल्या पाहिजे असं ते घातलेलं असतंय. मग ते सुद्धा आता तुम्ही बघितलं तर ते विकताना गेलं तर 25 रुपयाला एक मापट लहानस, एवढं महाग असतं ते. पण ते सुद्धा त्या ह्या हवामानाच्या ह्याच्यामुळे ते पण आलं नाही, ह्यावर्षी गेलं एकदम. म्हणजे हे झालं, लोकांना तर थोडा त्रास झाला. पण आमच्याकडचा शेतकरी कधी सांगतो तुम्हाला, मी म्हणतो की सरकारच्या तुटपुंज्या मदतीवर न जगणारा आमचा शेतकरी, माती ह्या ढेकळा मातीच्या ढेकळातून मोती निर्माण करणारा आमचा शेतकरी आहे. पण शेतकऱ्यांना तुम्ही भिवू नका, आज नाही उद्या दिवस परत आणि तुमचे दिवस सुखाचे येतील. न भीता तुम्ही कोणत्याही संकटाला सामोरे जा आणि तुमचे दिवस नक्की सुखाचे आल्याशिवाय राहणार नाही.
1: नक्कीच ना. आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे कोविडच्या काळात आपण बघितलं की तुम्ही जसं सांगितलं तो तर एक विषय होताच होता, पण बऱ्याचशा लोकांची नोकरी गेली आणि परत सगळेजण गावी परत आले, आणि गावी आल्यानंतर शेतीशिवाय पर्याय नव्हता, किंवा शेतीचं जे होतं किंवा भाजीपाला जो होता तो काही कधीच बंद नव्हता कोविडच्या काळात सुद्धा. त्यामुळे शेतकरीच त्यावेळी
0: करू शकला, देशाला तारू शकला.
1: हो, अशी परिस्थिती होती. त्यामुळे कोरोनानं ही खूप चांगली गोष्ट आपल्याला शिकवली,
0: अनुभव दिला. अनुभव दिले कोरोना असा आल्यानंतर आम्ही कसं जगलं पाहिजे,
1: आणि त्यावेळी शेतीचं महत्व खूप पटून आलं.
0: पण सरकारनं त्याचा विचार केला पाहिजे की आता काय, समजा तुम्ही आता या बाजूला बघितला तर विकासाच्या नावाखाली शेतीचा राजरोसपणे बिमोड व्हायलाय.
1: होय ना.
0: आता आमच्या या बाजूला गेला हा हलगामचे बायपास घ्या, रिंग रोड घ्या. हलगामचे बायपासला तर मॅडम आम्ही एवढं लढतोय, 2002 पासून आम्ही लढतोय. तुम्हाला उदाहरण माहित असेल, पेपर मध्ये बातम्या हे सगळ्या माहित असेल. आता ह्या शेतकऱ्याचं सांगा, हे 2 एकर शेती आहे या शेतकऱ्याची, ही पुरी याची 2 एकर शेती झाले. आणि नियमाप्रमाणे कसं असतं मॅडम माहित आहे, तुमच्या तुम्ही मला काल एक सांगत, तुम्ही मला काल फोन केल्यानंतर मला तुम्ही कळालं असं कसं असतं. शेतकऱ्याला तुम्ही पहिला कल्पना दिली पाहिजे, मी तुझी शेती घेणार आहे आणि तुझं त्याच्याबद्दल म्हणणं काय. पण आता सरकारला काय झालंय, अधिक 3 कायदे काढलेत की आम्ही आमच्या विकासासाठी केव्हाही कोणतीही कसलीही जमीन आम्ही संपादित करू तेव्हा तुम्ही त्याला काय विचारू शकत नाही. पण हे चुकीचं आहे, शेतकऱ्याचं सहमती घ्या ना, ते का तुमच्या हक्काची नव्हे जमीन, शेतकरी त्याचं जगणं कसं. मॅडम आज जर शेती गेली म्हणून समजा, तर शेती गेल्यानंतर ह्या शेतीवर रोजगार किती जाणार आहे ह्याचा विचार केला पाहिजे. किती रोजगार आहेत, आम्ही आज पिकवतो, पिकवल्यानंतर ते आम्ही बाजूला देतो, ते तो दलाल घेतोय, दलालाचा रोजगार झाला, त्यानंतर भाजीवाला घेतात, तो रोजगार गेला, हे सगळं त्याच्यानंतर ते खाणारे गेले, सायकल आहे. आता दूध म्हटला, दूध आम्ही विकतो दुधाचं, हे सगळे सायकल आहेत. पण सरकारनं याचा गांभीर्याने, आम्ही विकासाला कधीच विरोध करणार नाही मॅडम. आमच्या देशामध्ये 22-23% जमीन अजूनही पडीक आहे, त्या पडीक जमिनीमध्ये तुम्ही विकास करा, त्याच्याबद्दल काय नाही. आणि ही पिके जमीन जी पिकं येतात नाही त्याच्यामध्ये प्राणवायू येत आहे पिकामध्ये, हरित पिकामध्ये. तुम्ही प्राणवायूसाठी मोठमोठ्या फॅक्ट्या उभा करायलाय, पण खरा निसर्गानं दिलेला प्राणवायू जर तुम्ही मारून टाकायला लागला तर तुम्ही जगवणार कसं देशाला, आणि शेतकरी जगणार कसं. प्राणवायू तुम्हाला प्राणवायू मिळतोय, आणि हरित पट्टा जो असतोय हरित पट्ट्यामुळेच माणसं आता इकडे म्हणतात की तुम्ही प्रत्येक जिनस हे विकत घेता येत नाही. आरोग्य विकत घेता येते काय, येत नाही. आरोग्य विकत घेता येतच नाही, आरोग्य हे आरोग्यानंच तयार केलं पाहिजे, निसर्गानंच तयार केलं पाहिजे. पण हे ज्या सरकारनं आमच्या विचारात घेतलं पाहिजे की शेतकरी जगला तर देश जगेल, याचा विचार गांभीर्याने विचार करून माझी सरकारला विनंती आहे. विकासाला विरोध नाही आहे, विकास जरूर करावा, पण शेतकऱ्याला तारून तुम्ही विकास करा.
1: खूपच चांगली उदाहरणं तुम्ही सांगितलं सर. आणि खरंच विकासाच्या नावाखाली जे काही होतंय ते अगदी म्हणजे चिंतेचाच विषय आहे आणि दुःखद विषय आहे खरं तर. पण आता त्यांच्या डोक्यात काय चाललंय ते आपण नाही बोलू शकत, त्यामुळं पण शेतकऱ्याकडे नक्कीच लक्ष द्यावं. आणि शेतकऱ्यांनी सुद्धा आपल्या सोबत लोकांचाही विचार करून जे विषमुक्त अन्न आहे ते बनवण्याचा पिकवण्याचा प्रयत्न करावा अशी आपण विनंती करूया सर्व शेतकऱ्यांना. आणि शेवटी सर, म्हणजे अनेक युवा पिढी, म्हणजे आता युवा पिढी शेतीकडे थोडीफार वळताना दिसते, पण त्यांनाही अनेक अडचणी असतील, म्हणजे कष्टाची सवय नाही म्हणा किंवा अचानक हे शेतीमध्ये काम करणं किंवा आणि काही त्यांचे अडचणी असतील, तरीही आपण शेतीकडे वळवण्यासाठी काय असं सांगू की युवा पिढीनं जरा शेतीकडे लक्ष द्यावं?
0: त्याच्यामध्ये काय झालं मॅडम सांगू तुम्हाला, की आम्ही थोडं चुकलेलं आहे. हे बघा, मी नाण्याच्या दोन्ही बाजू सांगतो, मला सत्य तेच. मी माझा मुलगा, आता माझ्या वडिलांनी मला लहानपणापासून शेतात घेऊन गेले, म्हणून मला शेतीची आवड निर्माण झाली. आम्ही काय केलं सांगा, शिक्षणाच्या नावाखाली आमच्या मुलांना आम्ही शेती करायचं सोडून दिलेलं. शेती करूच नकोस, मी शेती करतो, तू शाळेला जा, शाणा हो म्हणून सांगतात. पण मी काय म्हणतो, तुम्ही आता शनिवार रविवार सुट्टी असते का, त्यावेळेला तुम्ही मुलांना शेतीत गुंतवा, थोडं तरी त्यांना गुंतवा. आणि अनुवंशिकता, तुम्ही सांगतो, तुम्हाला माझं साधं उदाहरण घेतो की आमच्या या गल्लीमध्ये सगळे शेतकरी होते, एकेकाची आता एकेकड्याची गुरं नाही आहेत, त्यांची गुरं नाही आहेत, पण अनुवंशिकता अशी येते की सगळी ती मुलं ज्यांची गुरं नाही ती मुलं आमच्या घरात येतात आणि गुरांची सेवा करायला लागतात. आम्ही हे करते कर म्हणून सांगितलं करतात, मग तो तुम्ही विचार करतो अनुवंशिकता ही कुठे जात नाही. म्हणून मुलांना, शेतकऱ्यांना मी सांगतो की तुमच्या मुलांना किती शाळा शिकण्याबद्दल माझा विरोध नाही आहे, शिक्षण शिकायला पाहिजे, पण मुलांना कितीही शिक्षण शिकवलं तुम्ही शेतकरी आहेत, कारण ह्याच्यानंतर शेतीच टिकणार आहे, शेतीच तुम्हाला जगवणार आहे. मुलांना शेतीमध्ये घेऊन जावा, त्याला शेतीमध्ये इंटरेस्ट द्या. परिवर्तनवादी शेती असू द्या, त्याच्याबद्दल काय नाही. शेतीमध्ये आता परावर्तित झाले, परिवर्तन झाले ती गोष्ट वेगळी, पण शेतीमध्ये थोडं त्यांना इंटरेस्ट द्या.
1: होय ना.
0: मग आम्ही काय करतो की मुलांना शिक्षण शिकवतो, मोठं करतो, केल्यानंतर ती मुलं आम्हाला बघितली नसतात, कारण आम्ही त्यांना त्यांच्या संस्कृती दिलो नसतो शेतात जा म्हणून. मग ती मुलं जर लोटा लागली, पाहिजे असं बोला लागली, तर आम्हाला वाईट काय वाटतंय की एवढं केलो, तेवढं ते केलो, ह्याला एवढं शिकवलो आणि तो आम्हाला सोडून गेला म्हणून सांगतात. मग तुम्हीच शिकवला नाही, ते उदाहरण मी हवी तेवढी देऊ शकतो, माझ्या समोरच आहेत. मग मी त्यांना बोलतो, मी त्यांना की तुम्ही म्हणूनच तेव्हा लहानपणापासून मुलांना शनिवार रविवार मुलांना फक्त शेतात घेऊन गेला असता तर तुमची कामं केली असते होत आहे. कारण शेतीमध्ये मॅडम आता पगार देऊन शेती चालत नाही, घरची माणसं शेती करायलाच पाहिजे. आता आमच्या गल्लीमध्ये म्हणा, आमची ही मुलं ही सगळी, मी शेतात गेलो तर समजा की सगळी मुलं, आता आमच्या तेव्हा कसं होतं, माणसं लागत होती. आता माझ्याकडे माझ्या ह्याच्यामध्ये एवढी मुलं येतात की माझी मळणी लिलिया अशी पार पडते, 10-20-22 जण येतात, लिलिया पार पडते, काय द्यावं लागत नाही त्यांना, आपणच काम करतात, आपणच आम्हीच आणून द्यावं लागतंय. नको नको म्हणून सांगतात. पण ह्यासाठी म्हणून ह्याच्यानंतर शेती चालायचं असेल तर युवा शक्तीला माझी एकच विनंती आहे, शेतीशिवाय पर्याय नाही. आणि तुम्ही युवकांनो, तुम्ही नोकरी पाहिजे तेवढं करा, पण यानंतर शेतीशिवाय पर्याय नसल्याने तुम्ही शेतीकडे थोडं लक्ष दिलं पाहिजे. शेती, कारण शेती हीच म्हणजे हे एक जीवनाचं एक सार आहे, आणि ती सार जर तुम्ही सोडून गेला तर तुम्ही मुक्त व्हाल. त्यासाठी म्हणून प्रत्येक युवकाने शेतीकडे गांभीर्याने लक्ष देऊन शेती करावं, आणि आमचा देश सुजलाम सुफलाम कसा होईल याकडे अगदी बारकाईने लक्ष देऊन जगामध्ये देश एकदम सुजलाम सुफलाम व्हावं, असं नाव रूपाला यावं, अशी आमची माझी युवा शेतकऱ्यांना विनंती आहे.
1: नक्कीच, खूप छान सर. आणि शेवटी आणखीन एक प्रश्न सर, की ठीक आहे, पारंपरिक शेती तुम्ही इतकी वर्ष झालं करताय, किंवा अनेक शेतकरी आता याच्यामध्ये गुंतलेत, सेंद्रिय शेतीकडे वळताना दिसतंय आपल्याला चित्र, पण तरीही एक शेतकरी म्हणून तुमच्या समोर काय काय अशी आव्हानं येतात ज्याच्यामुळं शेतीवरती खूप परिणाम होतो आणि त्याचा फटका मग शेतकऱ्याला बसतो आणि मग त्यांच्या अनेक अडचणी पुढे सुरू होतात?
0: अडचणी फटका बसतोय हवामान, आम्हाला हवामान म्हणजे आता निसर्ग जर कोपला तर ते अतिवृष्टी होते, त्याच्यामुळे तर फटका बसतोय. मग फटका तो बसल्यानंतर आता बघा, निसर्गानं काहीतरी एक म्हणजे एक निसर्गाने नियम केलेला आहे, एकामध्ये गेलं की दुसऱ्यामध्ये येत यायचं, पण दोन्हीमध्ये जर गेलं तर शेतकरी खंगला जातोय. आणि त्याच्यामुळे काय झालंय, आता शेतकऱ्यांना आहे का नाही, शेतकऱ्यांना सरकार सुविधा पाहिजे तेवढ्या देत आहे, सुविधा दिलो म्हणून सांगताय, पण त्या सुविधा आहे का नाही, शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत येऊन पोहोचत नाहीत. आता साधं घ्या, मी एवढं काम ना, किसान क्रेडिट कार्ड म्हणा, आम्ही किसान क्रेडिट साठी एवढी आंदोलन करतो, पण मलाच किसान क्रेडिट कार्ड नाही, म्हणजे आम्ही शेती कशी करायची सांगा. आणि त्याचबरोबर मी आता बघा, इन्शुरन्स उतरा म्हणून सांगतात, हे सरकारी इन्शुरन्स उतरा तुमच्या पिकाला आम्ही देऊ सांगतात. मी 2016-17 इन्शुरन्स उतरलो, 2022 उतरलो, 2023 उतरलो, अजून पण 1 रुपयाला नाही. हा भाग आमचा दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर झालाय, नसेल तर तुम्ही देऊ नका, पण अजून पण तुम्ही जर देत नसाल तर. परवा आम्ही तेच जिल्हाधिकारी साहेब डीसी साहेबांच्याकडे गेलो होतो, आम्ही त्यांना सांगितलं की सर आम्ही इन्शुरन्स उतरलाय, पिकाचा इन्शुरन्स उतरलाय, पण अजून पण त्याची जर मोबदला जर मिळत नसेल तर शेतकरी जगणार कसा? तुम्ही एरवी आम्ही द्या म्हणून आम्ही तुम्हाला म्हणत नाही, पण ज्या वेळेला तुम्ही दुष्काळग्रस्त जाहीर होतोय तेव्हाच द्या। मग शेतकरी कधी कोणाकडं घेणार नाही मॅडम। तुम्ही जर तुम्ही बघितला तर शेतकरी पिकला, आता देशाचं तुम्ही सांगितलं कोरोनाचं उदाहरण, हा तसं शेतकरी जर अन्नधान्य पिकलं तर देशाची हे उलतापालत हे होणार आहे की त्याला बदल होणार की। मग त्यासाठी आणि आर्थिक सुबत्ता वाढवायची असेल तर आमच्या शेतीवरच आहे। देशाची आर्थिक सुबत्ता वाढवायची असेल तर फक्त शेतीच आहे, बाकी दुसरं काय नाही। फक्त व्यवसाय येतात जातात ती गोष्ट वेगळी, मग आर्थिक कणा जर मजबूत करायचा असेल तर शेतकऱ्यांना मजबूत करणं हे सरकारचं सर्वात मोठं कर्तव्य आहे आणि सरकारनं ते करावं अशी समस्त शेतकरी बंधूतर्फे माझी सरकारला विनंती आहे।
1: बरोबर सर, म्हणजे एकंदरीत काय की शेती करत असताना तुम्हाला हवामानाचा अंदाज घेणं खूप गरजेचं आहे, म्हणजे निसर्गावरतीच अवलंबून आहे, निसर्ग कशी साथ देईल आपल्याला त्याच्यावर।
0: हवामान पण मॅडम बरोबर, हवामानचा अंदाज सांगतात मॅडम, हवामानचा अंदाज चुकलेला आहे। आता कालच मी ऐकलं आता एल निनो हे वगैरे ते आले म्हणून सांगायला आहेत, पण एल निनो यायलंय चार महिने पुढे ढकललंय हे कधी सांगता येत नाही, त्यांना पण सदा कळेना। साधा शेतकरी सांगतोय, तुम्ही बघितला मी गेल्यानंतर शेतात गेल्यानंतर केव्हा पोष येणार सांगतो। साधे उदाहरण आहे मॅडम, तुम्ही बघितला तर आमचे ते गवतच्या वळ्या घातलेल्या असतात, त्या वळ्या घातलेल्या असल्या की नाही तिथं बगळे असतात बघा, ते पांढरे बगळे, त्या वळीवर त्या गवताच्या गंजीवर तरी बसलेले असलेले लाईन न एकच नको का नव्हे लाईन न बसले असले पुढे समजायचं की पाऊस येणार आहे म्हणून। छोटी छोटी उदाहरणे, तुमच्या घरावरनं माकडं गेली पावसाचं ते साधं, आणि पश्चिमेकडे लाल ते दिसतंय बघा, ते पावसाची थोडी थोडी उदाहरणं असतात ते। आणि दुष्काळ पडायचा असेल तर घार बघा, घार सगळ्यात वरती झाडाच्या टोकावर घरटं बांधते, टोकावर घरटं बांधलं की समजायचं की ह्या वर्षी पावस दुष्काळ पडणार आहे, आम्ही कसं पुढे जगलं पाहिजे। हे या सगळ्या सगळ्या थोड्या थोड्या गोष्टी आहेत, पावसाचं येणं जाणं निसर्ग कसा आहे या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यात।
1: होय ना, म्हणजे निसर्गामध्ये राहून याचा अभ्यास तुम्हाला आला आणि तुम्ही या गोष्टी सांगू शकता की याच्यामुळे असं घडू शकतं।
0: मग आम्ही ते पुढे तयार राहिलं पाहिजे ने, आता पाऊस येणार आहे चार दिवसात पाऊस येणार, आम्ही काय तयारी केली पाहिजे, मग ते समजतंय म्हणून ते म्हणून आम्ही तयारी। जाणकार शेतकरी फार विचारक असतंय, पण ते आता हवामान घडीत एका दिवसाचं हवामान आलंय मॅडम। तुम्ही मागच्या वेळेला बघितला गेल्या वर्षी 25 तारखेला पाऊस पडलेला, 25 जानेवारीला पाऊस पडलेला, अजून पण पाऊस पडला नाही, पण आता सांगाले मुसळधार पावसाची शक्यता आहे म्हणून सांगाले। मला हे जर बघितल्यानंतर आता ते मी बघालय जे ते दृश्य बघालंय पावसाचं, त्याला मला उदाहरण दिसालंय। पण आमचं आता काय झालंय, रब्बी हंगाम आल्याने ते रब्बी पिकं काढायला आलेत, कारण ह्याच्या 2 वर्षाच्या आधी गेल्या वर्षी त्या वर्षाच्या आधी ते आम्ही मसूर वगैरे काढून ठेवलेली होती मॅडम, ती मसूर असा पाऊस पडला सांगू तुम्हाला, ते सगळं बाधून गेलं काढून ठेवलेलं होतं, बाधून गेलं सगळं। मग गेल्या वर्षी थोडं झालं, मग आता तेच मी माझं आता वाटाणा मसूर वगैरे काढायला आले, माणसं लावायचं का नाही हा मला भीती वाटाली, कारण राप राप राप पाऊस पडला म्हणून समजा मग रात्री 1 वाजता उठून जायचं, सगळं गोळा करायचं, त्याच्यावर प्लास्टिक घालायचं, सगळं हे असं असतंय। काय करा, आम्ही भीत नाही सोडा, काय त्या येणार आहे।
1: सगळ्यांनी तुमच्यासारखाच विचार केला सर, तर म्हणजे हे जे आत्महत्यांचं प्रमाण आहे ते खरंच कमी होईल। प्रत्येकाच्या वेगवेगळ्या अडचणी असतात, पण तरी सुद्धा एक पॉझिटिव्हनेस जो येतो किंवा जो उत्साह येतो एखाद्याकडे बघितल्यानंतर तो वाटेल। आणि असं कामही तुम्ही करत आहात, कारण युवा शेतकरी तुम्ही तयार करताय तुमच्यासोबत, आणि असे ठिकठिकाणी मार्गदर्शन पण करता, सेंद्रिय शेतीकडे वळा म्हणून असे मार्गदर्शन पण तुमच्याकडून चालू आहे, आणि असंच तुमचं कार्य पुढेही चालू असावं सर यासाठी आमच्याकडून शुभेच्छा आहेत तुम्हाला। आणि तुम्ही आज मला वेळ दिला त्याबद्दल थँक्यू सो मच।
0: धन्यवाद।

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका, तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: जेली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड.
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये.
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा.
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी.
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल.
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी.
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील.
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा. 8 हायटेक शस्त्रचिकित्सा.
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल.
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण.
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम. तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777.
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: अन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानसो चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777।
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका, तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलए शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: जेली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,